सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948, 22 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:55 आणि 37 सेकंद झालेत. मी क्षमा नांदडकर आमच्या आजच्या या प्रसारणसभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारण सभेला मंगलध्वनीनं आम्ही आरंभ करत आहोत.

0: यांचे भेद प्रभेद यांचं क्षेत्र मोठं आहे. कल्प, सिद्धांत, संहिता, तंत्र, यामन आणि डामर हे आगमविद्यांचे मुख्य भेद आहेत. आगमविद्यांना प्राकृत विद्या असंही म्हणतात. आत्मबल किंवा योगबल यानं प्राप्त होणाऱ्या काही दिव्य विद्या त्याला सिद्धी असंही म्हणतात. या दिव्य विद्यांच्या मुळाशी आत्मा किंवा चैतन्य हे मुख्य असतं. आधुनिक काळात विद्येचं मानवी जीवनातलं महत्व महात्मा फुले यांनी सुरेख पद्धतीनं मांडलेलं होतं. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले असं त्यांनी म्हटलं. शिक्षणामुळं किंवा विद्येमुळं माणसातल्या विवेकाची शक्ती ही बलदंडपणे उदय पावते यावर सगळ्याच महापुरुषांचा विश्वास होता. विद्याप्राप्तीनंतर किंवा ज्ञानप्राप्तीनंतर तथागत बुद्धाला मानवी जीवनाच्या उत्कर्षाचं सूत्र सापडलं. दुःख निरोध आणि दुःख नाश याचा जीवनमार्गच बुद्धानं कथन केला. विद्या किंवा ज्ञानाला मानवी जीवनातून हद्दपार करता येत नाही.
1: विद्या याविषयी डॉ ऋषिकेश कांबळे यांचे विचार अमृतधारा या कार्यक्रमातून श्रोतेहो आपण ऐकलेत. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:10 आणि 16 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम स्वरांजली.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
3: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
2: आरबीआय सांगते
5: जाणकार बना, सतर्क राहा.

समूह स्वरात लीलावती भागवत यांची रचना श्रोते हो आपण ऐकली. संगीत होतं दत्ताराम गाडेकर यांचं. आणि याबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: नीट जेई की तैयारी कर रहे हो, आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
1: atmamalikonline.com। आत्मा मालिक
2: तिन्ही कॉलेज ला
3: काळजी करू नकोस।
2: फीस पाहिलेस का?
4: हे काय कसं आहात, काय झालं?
3: फीस अटेंशन,
4: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999 1827।
8: श्रोते, आता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत कृषी वाणी।

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहे. आपण आज उन्हाळ्यात मृदा आर्द्रता कशी जपावी याविषयी वैज्ञानिक माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जाणून घेण्यामागचं कारण असं आहे की मे आणि जून महिन्यात तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस आणि बऱ्याचशा आपल्या मराठवाड्यातील तालुक्यांमध्ये 45 डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त जात आहे. या परिस्थितीत होणारा इव्हापोरेशन म्हणजेच बाष्प उत्सर्जनाचा दर खूप वाढलेला असतो, ज्यामुळे मातीतील पाणी वेगाने बाष्पीभवन होते आणि सोबतच वनस्पतीमधूनही त्याचा अपव्यय वाढलेला असतो. आणि वाढलेला अपव्यय कमी करण्यासाठी आपल्याला पावले उचलणं गरजेचं असतं. पण वाढलेल्या बाष्प उत्सर्जनामुळे काय परिणाम होतो हे पण आपण जाणून घेऊयात. मृदेत आर्द्रता कमी झाल्यास बियाणांचे अंकुरण नीट होत नाही, जे सर्वात महत्वाचं असतं. त्यासोबतच मुळांची वाढ मर्यादित राहते आणि वाढ मर्यादित राहील तर त्याला पुढे चालून होणारे अन्नद्रव्याचे शोषणही कमी करता येईल. मुळांची वाढ ही सर्वात महत्वाची असते. परिणामी पिकांची वाढ खुंटते आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला उत्पादनात घट पाहावयास मिळून येते. विशेषतः सुरुवातीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पिकांसाठी अत्यंत घातक ठरतो आणि जर आपण उन्हाळ्यात मृदा आर्द्रता जपण्याचं काम जर नाही केलं तर जे सुरुवातीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पिकांमध्ये पाहायला मिळून जातो. आणि जर आपल्याला हा ताण कमी करायचा असेल तर उपाय म्हणून आपण प्रथम काय करायला पाहिजे. मल्चिंग ही एक सोपी आणि साधी पद्धत आहे. पिकांच्या ओळींमध्ये असलेला काळी कचरा, गवत किंवा पॉलिथिनचा मल्च वापरल्यास जवळपास 30-50% जे बाष्पीभवन व्हायले ते कमी होण्यास मदत होते. दुसरा पर्याय काय असू शकतो, तो आहे संरक्षणात्मक नांगरकी, म्हणजेच आपण म्हणतो कन्झर्वेशन टिलेज. आणि ही केल्यामुळे काय होतं तर मातीची रचना सुधारण्यास मदत होते आणि मातीची रचना एक वेळेस सुधारली की त्यामध्ये ते आर्द्रता जास्त काळ टिकून ठेवण्याची क्षमता पण वाढते. त्यासोबतच आपल्याला तिसरा पर्याय काय असू शकतो, जो आपण आत्ताच्या रासायनिक शेतीमध्ये रासात चाललेला आहे, जो की सेंद्रिय खतांचा वापर. जर सेंद्रिय खताचा वापर केला तर मातीची जलधारण क्षमता वाढते, पाणी टिकून ठेवण्याची क्षमता वाढते. सोबतच चौथा पर्याय ड्रीप सिंचन पद्धती, म्हणजे पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मोकाट पद्धत आहे, तुषार सिंचन पद्धत आहे. पण जर ड्रीप सिंचन पद्धती वापरली तर पाणी हे थेट मुळांपर्यंत पोहोचतं आणि मुळांपर्यंत थेट पोहोचल्यामुळे आपल्याला लागणाऱ्या पाण्यापेक्षा 40-60% पाण्याची बचत होते. आणि या सोबतच आपल्याला एक उपाय म्हणजे बांधबंदिस्त शेती किंवा समतल शेती, जेणेकरून पावसाळ्यामध्ये असलेल्या पाण्याचं हे त्याच जमिनीत साठवून ठेवता येईल किंवा त्याच जमिनीत इन्फिल्ट्रेट करण्यासाठी मदत होईल. आणि या सर्वांचा निष्कर्ष आपल्याला असा काढता येईल की मृदा आर्द्रता जपणे म्हणजे पिकाच्या सुरुवातीला वाढीसाठी मजबूत

पाया घालणे होय. योग्य उपाययोजना केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तरी शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात मातीतील ओलावा जपण्यासाठी या वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब नक्की करा. धन्यवाद.

0: कैडेट दसवीं के बाद क्या करेगा?
1: आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर।
0: इसके लिए क्या करना पड़ेगा?
1: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
0: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
0: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट atmamalikonline.com।
4: कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात। एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्ट नीती फाउंडेशन। जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे। आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका। फिस्ट नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर। संपर्क 93-71-35-53। लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली। फिस्ट नीती, एक श्वास एक खास एक विश्वास।
6: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपलं स्वागत करते। श्रोते हो, औषधं शरीराला वाचवतात पण अन्न शरीर घडवतं। आपल्या ताटात येणारे काही पदार्थ इडली डोसा दही ताक लोणचं यांच्यात एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे आंबवणं। पण हा फक्त चवीचा भाग आहे का की आरोग्याशी त्याचा काही खोल संबंध आहे? याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत जीवनशैली आणि आहारतज्ञ डॉक्टर राहुल बडे। नमस्कार डॉक्टर।
7: नमस्कार श्रोते हो।
6: डॉक्टर, हल्ली प्रोबायोटिक म्हणून आहारात आंबवलेले पदार्थ असावेत असा सल्ला दिला जातो, ते शरीरासाठी का महत्वाचं आहे बरं?
7: अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आंबवणं किंवा फर्मंटेशन म्हणजे काय तर सूक्ष्म जंतूंनी अन्नातील कार्बोहायड्रेटचं रूपांतरण पचनासाठी सोप्या अशा सेंद्रिय आम्लांमध्ये करण्याची प्रक्रिया। आपल्या शरीरामध्ये मोठ्या आतड्यामध्ये ही प्रक्रिया होतच असते, पण ही प्रक्रिया जेव्हा आपण स्वयंपाकघरात करतो तेव्हा बहुतेक वेळा लॅक्टिक ॲसिड किंवा ॲसिटिक ॲसिड यासारखे घटक तयार होतात, ज्यामुळे अन्नाची चव पोत आणि टिकण्याची क्षमता वाढते। श्रोते हो, आपण काय खातो यापेक्षा आपलं शरीर ते कसं पचवतं हे जास्त महत्वाचं आहे। आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे अन्नातील काही कठीण घटक आधीच प्रीडायजेस्ट होतात आणि त्यामुळे ते पचायला हलके होतात।
6: म्हणजे डॉक्टर, इडली डोसा कढी खाणं नेहमीच फायदेशीर आहे?
7: इथे एक मोठा तांत्रिक फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे। पदार्थाचा प्रोबायोटिक म्हणून फायदा होण्यासाठी त्यातील सूक्ष्म जंतू जिवंत असणं आवश्यक आहे। जेव्हा आपण इडली किंवा डोसा शिजवतो तेव्हा उष्णतेमुळे त्यातील जिवंत बॅक्टेरिया नष्ट होतात, म्हणजेच ते प्रोबायोटिक राहत नाहीत। पण फर्मंटेड असल्यामुळे अन्नाची रचना बदललेली असते, अँटीन्युट्रिएंट्स कमी होतात आणि ते पचायला नक्कीच हलके राहतात।
6: मग जिवंत प्रोबायोटिक्स मिळवण्यासाठी काय करावं?
7: त्यासाठी आपण दही ताक किंवा मग पारंपरिक पद्धतीने बनवलेले नैसर्गिक कमी मीठ असलेले लोणचे हा सर्वोत्तम आहेत।
6: अच्छा।
7: किंवा मग कांजी किमची किंवा कंबोचा यांचाही आपण वापर करू शकतो। जसं लॅक्टोज बदलल्यामुळे ज्यांना दूध पचत नाही त्यांना दही सहज पचतं हा अनुभव आपण घेतलेलाच आहे।
6: पण डॉक्टर, हल्ली अनेकांना आंबट पदार्थ खाल्ल्यावर त्रास होतो, हे पदार्थ सगळ्यांसाठी योग्य असतात का?
7: नाही, इथे पर्सनलायझेशन फार महत्वाचं ठरतं। ज्यांना तीव्र ऍसिडिटी पोट फुगणं किंवा हिस्टामिनची समस्या आहे किंवा ज्यांच्या लहान आतड्यांमध्ये थोडी जीवाणूंची वाढ झालेली आहे त्यांना जास्त आंबवलेले पदार्थ त्रासदायक ठरू शकतात। तसंच विकत मिळणारी लोणची किंवा सॉसमध्ये खूप जास्त मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात जे फर्मंटेड असूनही आरोग्याला घातक ठरू शकतात। त्यामुळे घरचं आणि योग्य प्रमाणात हा नियम आपण नेहमी आंबवलेल्या पदार्थांच्या बाबतीत पाळावा।
6: खूपच छान डॉक्टर। शेवटी मग आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगाल बरं?
7: श्रोते हो, आपण तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। फर्मंटेशन हे अन्न पचायला मदत करतं पण तुमचं शरीर त्याला कसं प्रतिसाद देतं ते ओळखा। केवळ शिजवलेल्या पदार्थांवर अवलंबून न राहता दही ताकासारख्या जिवंत प्रोबायोटिक्सचा समावेश करावा आणि प्रमाण आणि स्वच्छता हे सर्वात महत्वाचं।
6: अच्छा श्रोते हो, आरोग्य मोठ्या बदलांनी नाही तर रोजच्या छोट्या आणि योग्य निवडींनी घडतं। पुढच्या भागात आपण बोलणार आहोत प्रक्रिया

0: केलेले आणि पाकिटबंद पदार्थ यांच्याबद्दल. आपल्यासोबत असतील जीवनशैली आणि आहारतज्ञ डॉक्टर राहुल बडे. श्रोते हो, लक्षात ठेवा, आपलं आरोग्य केवळ औषधांच्या बॉक्समध्ये नाही तर आपल्या श्वासात, घासात आणि विश्वासात आहे. धन्यवाद डॉक्टर.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्क नीती फाउंडेशन. जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे. आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका. फिस्क नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93715535353. लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली. फिस्क नीती, एक श्वास, एक खास, एक विश्वास.
3: आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: अजून 50 मिनिटं होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीनं व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ऍक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ऍक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधे नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं,

0: एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजी सुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा 8 आठवड्यांनी किंवा 1 महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6 वाजून
2: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेत. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: मोहितांची मंजुळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद घन यांनी. श्रोते आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती देवदत्त साबळे यांनी.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: कधी कुठे मन वेडे गुंतले

0: गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो आपण ऐकत होतात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. एफएम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
3: हैप्पी बर्थडे टू यू.
4: हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
4: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
5: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील. आय नो ना. RBI सांगते
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
8: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
7: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी. 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट आत्मा मालिक online.com.
10: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात

0: तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य सरकार जागतिक भागीदारीसाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सायप्रस मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून व्यापार केंद्र सुरू करणार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथले बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात. पेट्रोल तसंच डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी संयम राखावा. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. आणि पुढील 36 तासांसाठी विदर्भातल्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट. मराठवाड्यात परभणी इथं 44° सेल्सिअस तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदिदेस यांनी यावेळी बोलताना भारतीय उद्योगांना फक्त युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी केली. दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान दक्षिण कोरियासोबतही राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागानं काल 3 सामंजस्य करार केले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दक्षिण कोरियासोबतची भागीदारी राज्यातल्या तरुणांसाठी जागतिक संधी निर्माण करेल. प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण प्रणालींच्या माध्यमातून भारताची कुशल मनुष्यबळ शक्ती मजबूत करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. काल मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जासाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना बँकांना केल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचं सावट असून हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या फक्त 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हे संकट लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. राज्यात बियाणे तसंच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नियोजन विभागाकडून यासंदर्भातला शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगणार

करण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशा लक्षणांचा समावेश आहे. अशा

शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्यासह अनेकांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत ही शपथ घेण्यात आली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: महसूल मंडळात।
1: नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधले बालरोग तज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं काल ताब्यात घेतलं। शिरुरे यांना आपल्या मुलीसाठी नीटचा प्रश्नपत्रिका संच खरेदी केल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। काही दिवसांपूर्वी सीबीआयनं त्याच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती। त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पुणे इथं बोलावलं होतं। चौकशीअंती त्याला ताब्यात घेण्यात आलं। दरम्यान आरसीसी कोचिंग केंद्राच्या वतीनं काल लातूर इथल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली। संचालक शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत, मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी क्लास प्रशासनाकडून शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी संयम राखावा असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे। सामाजिक माध्यमावरील चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। जिल्ह्यात सर्व पेट्रोल पंपांवर नियमित मागणीपेक्षा 30% अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे। सामाजिक माध्यमावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन सायबर कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। नांदेड शहर आणि जिल्ह्यातही पेट्रोल तसंच डिझेलचा पुरेसा साठा असून नियमितपणे पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली। अचानक डिझेलच्या मागणीत 25-30% वाढ झाल्यानं पॅनिक खरेदी होत आहे, त्यामुळे टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं। जालना जिल्ह्यात खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात रेशीम हातमाग प्रशिक्षण कार्यक्रमाचा काल समारोप झाला। जालना इथं रेशीम विणकाम उद्योग वाढवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी नमूद केलं। पहिल्या टप्प्यात 30 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं असून पुढील काळात आणखी 500 महिलांना प्रशिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। आगामी मॉन्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली। पावसाळ्यात शहरातल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येक विभागानं घ्यावी, कामात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले। तेलंगणा राज्यातल्या पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला असून सीमावर्ती तालुक्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत। या संदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते। प्रत्येक तालुक्यातल्या शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत। काल या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते। यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे। राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मराठवाड्यात परभणी इथं 44

0: अंश, छत्रपती संभाजीनगर इथं 41, बीड 40.4 तर धाराशिव इथं 39.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पुढच्या 36 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य सरकार जागतिक भागीदारीसाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सायप्रस मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून व्यापार केंद्र सुरू करणार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथले बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:20 आणि 43 सेकंद झालेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. या रुपरेषेनंतर म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. 7:50 इंद्रधनु. 8:40 आणि 9:10 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. 10:30 नए तराने. 11:05 गाता रहे मेरा दिल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अनिता बोर्डे यांची मुलाखत, तसंच कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आपण ऐकू शकाल. लेखन वैजयंती नांदगावकर यांचं. 1:05 गीतबहार आणि 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. हे तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 2:30 आणि 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाविषयीची माहिती आणि आशा भोसले यांचा सुरेल प्रवास गाण्यासोबत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन गायत्री देवडे यांचं. 6:30 स्वस्थ भारत, यामध्ये किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण याविषयी डॉ प्रणव सदावर्ते यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेतशिवार या राज्यस्तरीय प्रसारणात शाश्वत शेती आणि खरीप हंगामाचं नियोजन याविषयी आनंद कारले यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. यामध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन, बासरीवर वाजवलेला राग मिश्र खमाज आपण ऐकू शकाल. श्रोतो, हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतो, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा जाणून घेतलीत.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे, तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 च्या वरची, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंग मध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्ले वरती इतके ऍप्स आहेत गेमिंगचे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3च माणसं त्या घरात राहिलेली आहे.
2: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील, तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचंय मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचंय मोबाईलवरती, काय बघायचंय मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा, तुलना सुरू होते मुलांच्या मध्ये, मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग याच्यामुळे काय झालेलं आहे, हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते, शोधावी लागते खरी माहिती कुठली.
2: बरोबर.
1: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळे सगळं गोंधळलेलं, विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिस इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते. अशा

0: प्रकारची माहिती असते, त्यामुळे हे सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळे ऍपचा वापर जे लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच, असं करून त्याचा इंटरेस्ट वाढला जातो. आणि वासा वाढवत वाढवत तो एक तास असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर पाच पाच तास, सात सात तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे, कारण का बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे. आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो, जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो, आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशीही काही समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो, आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे काढण्यासाठी. आणि वडिलांच्या अकाउंट मध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंट मध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दोन भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या बँकेकडे, म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे, थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत
1: नाही.
0: त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाहीये. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. आता ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात, ते डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्रामवरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याप्रती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठेतरी कलेक्शन फोटो गॅलरी मधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दुसऱ्याने सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज करतो.
1: अच्छा, ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला, त्या मुलीने सुसाईड केलं. आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर काय आलं.
1: अच्छा,
0: म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असतील, तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये.
1: अच्छा,
0: आपली फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळा आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवावेत. पण तू सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल, तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये.
1: अच्छा,
0: तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते.
1: अच्छा,
0: तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ती ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंटवरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं. जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर, त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवीज आवडतात का, फायटिंगच्या मूवी आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट, ते काही हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का. तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल. हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होती ज्या काही

0: योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग एस आय पी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मग तो खोटा असू शकत नाही. एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे व्हिक्टिम असतात.
1: अच्छा,
0: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो व्हिक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाहीये माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 1.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक
3: ये. नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
0: श्रोत्यो, आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. स्वामिनी
4: साड्यांची महाराणी स्वामिनी सादर करत आहे स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.

0: श्रोत्यो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी FM बँड 100

0: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: आणि ती नारोराम शेणवींची गोष्ट कोणती ग? मला मागे बाबाने सांगितली होती.
5: अरे ते शेणवी रेगे शांतादुर्गेचे भक्त, फार दरिद्री होते. एकदा तर त्यांनी आत्महत्याच करायचं ठरवलं, पण कोणी दिव्य स्त्री त्यांच्या स्वप्नात आली, म्हणजे देवीच रे, म्हणाली देह नको, देश बदल, कल्याण होईल. तेव्हा ते बर म्हणाले. दुसऱ्या दिवशी देवीला नमस्कार करून थेट निघाले ते साताऱ्याला शाहू छत्रपतींच्या पायाशी आले. तिथे त्यांना आमच्या गुणांमुळे चक्क प्रधान मंडळात जागा मिळाली. मग काय, एक दिवस देवीच्या दर्शनाला आले तेव्हा देऊळ आपलं असं तसंच होतं. त्यांनी मग खर्च करून मोठं मंदिर बांधवलं, शिखर बांधलं, कळस चढवला आणि पहिल्या बाजीरावांना कळवून कवळेगाव देवीच्या पूजा नैवेद्यासाठी इनाम देवला. तेव्हापासून इथं देवीचं वैभव वाढतच गेलं.
4: देवीची आरती स्तोत्र ऐकताना किती समाधान वाटतं इथं.
5: मला एक 4 ओळींचा श्लोक आठवतोय, कुणी रचला ते माहिती नाही पण श्लोक छान आहे.
6: श्री शांता सुखदा म्हणून मनुजा,

0: विजयही चिंतून शांते हुनी शांतेचा स्तव करो मनरमो शांतेत शांते जणी।
1: शांतेने शिव विष्णूला नमविले म्हणजे काय गाई?
2: अरे ती कथा गमतीदारच आहे, देवांमधल्या भांडणाची।
1: तू ऐकली आहेस की वाचलीयस?
2: मी स्कंद पुराणात वाचलीय। काय झालं की एकदा विष्णू आणि शंकर भांडायला लागले।
1: वा, देव सुद्धा एकमेकात भांडतात तर?
2: म्हणजे काय, आपण असतं निर्माण केल्या त्यांच्या कथा आणि त्यांची चरित्र।
1: देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या।
2: वा वा, केशवसुत पाठ आहेत म्हणजे अभ्यास अगदीच वाया गेला नाही म्हणायचा।
1: आई चेष्टा नको।
2: चेष्टा नाही रे, बरं वाटलं। तर काय सांगत होते की देवादेवांचं भांडण झालं, दोघं इतके भांडले की शेवटी दोघांनी आपापली शस्त्र उपसली।

0: विष्णूचं सुदर्शन आणि शंकराचं कुठलं ग?
1: पाशुपतास्त्र.
0: हा पाशुपतास्त्र. बर मग
1: काय? दोन्ही शस्त्र एकमेकांना भिडली आणि प्रचंड हाहाकार उडाला. कुणीच कुणाला हार जाईना.
0: बाप रे, दोघे सारखेच मोठे, सारखेच शक्तिशाली, दुसरं काय होणार?
1: होय ना, दोघही शस्त्र मागे घेईनात आणि त्या शस्त्रांची टक्कर इतकी भयंकर की घर्षणानं आग निर्माण होऊन त्या आगीत सगळं जग जळायला लागलं.
0: मग?
1: मग काय, घाबरले सगळे देव. ते ब्रह्मदेवाकडे धावले. त्यानं पाहिलं आणि तोही घाबरला. खूप समजूत घातली, पण विष्णूही मागे हटेना आणि शंकरही ऐकेना.
0: मग कोणी सोडवलं शेवटी भांडण?
1: देवी जगदंबेनं. ब्रह्मदेवानं तिला साकडं घातलं. ती प्रकट झाली तेव्हा तो तिला म्हणाला, बघ ते दोघं भांडतायत, पण विनाकारण निरापराध जग जळते. तूच आता हे भांडण संपव आणि जगाला वाचव.
0: म्हणून देवीनी दोघांना दोन हातांनी पकडले का?
1: असं म्हणतात खरं. तिनं दोघांना थांबवलं आणि तिचा शब्द एवढा प्रभावी होता ना की दोघही थांबले. त्यांनी आपली शस्त्र मागं घेतली आणि ते जगदंबेला म्हणाले, देवी, रागान आम्ही इतके बेभान झालो होतो की जगाच्या रक्षणाचं काम विसरून आम्ही जगच जाळायला निघालो होतो. तू आम्हाला शांत केलंस. आजपासून लोक तुझी शांता दुर्गा म्हणून उपासना करतील.
2: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
0: अच्छा, म्हणून ही देवी शांता दुर्गा. आपण कधीतरी हिच्या उत्सवाला तर येऊच, पण दुपारच्या महाआरतीलाही येऊ. ती फार छान असते नाही?
1: मन प्रसन्न होतं अगदी. आधी नगारा झडतो, भाविक जमा होतात चौकावर, मग देवीचा नैवेद्य होतो. आरतीला पितळी झाडांचे दिवे असतात. ती आरतीची झाडं इतकी सुंदर दिसतात म्हणून सांगू. नंतर मग झाऱ्यासारख्या मोठ्या भांड्यात शेकडो वाती लावून आरती होते. धूप आरती, निरांजन आरती आणि कापूर आरती.
2: आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
0: आई, पावलीचा अभिषेक म्हणजे काय ग? मगाशी कोणतरी त्याबद्दल बोलत होत.
1: ती पण एक कथाच आहे, प्रत्यक्ष घडलेली. देवीचे महाजन रामचंद्र पंत सुकटणकर हे पूर्वी सावंतवाडी संस्थानात नोकरीला होते. ती नोकरी सोडून ते मंगेशीला आले. आधी श्री मंगेशाला अभिषेक करावा म्हणून तिथं गेले तर जवळ फक्त पावली. पुजारी हसले, पावलीचा अभिषेक होणार नाही म्हणाले. रामचंद्र पंतांना फार दुःख झालं. त्यांच्या मानी मनाला तो अपमान सहन झाला नाही. देवस्थानाबाहेर तुळशीशी त्यांनी ती पावली पुरली आणि मनातल्या मनात मोठा होईन अशी प्रतिज्ञा करूनच ते बाहेर पडले.
0: आणि त्यांनी खरोखरच नाव कमवलं, हो ना?
1: अगदी बरोबर. शांता दुर्गा आणि श्री मंगेश या जागृत दैवतांनी त्यांना बळ दिलं आणि ते फार मोठे आणि धनाढ्य ग्रस्त झाले. नंतर जेव्हा ते दोन्ही देवांच्या दर्शनाला आले
0: तेव्हा मग पुजारीच म्हणाले असतील, आम्ही अभिषेक करतो, आम्ही अभिषेक करतो.
1: बरोबर. पण रामचंद्र पंतांनी सभा घेऊनच जुन्या अपमानाची कथा सांगितली तेव्हा सर्वांनी त्यांची क्षमा मागितली आणि पावलीचा अभिषेकही होईल अशी प्रथा सुरू केली. श्री मंगेशाप्रमाणेच मग शांता दुर्गेलाही पावलीचा अभिषेक सुरू झाला.
0: काळ सगळ्यांना धडे शिकवतो, हो की नाही?
1: आणि सदाचारी माणसाच्या पाठीशी देव उभा असतो हेही लक्षात ठेव. चल आता मात्र परत निघूया. तुझे बाबा आले असतील आणि वाट पाहतील. पुढच्या वेळी तेही आपल्या बरोबर येणार आहेत तेव्हा परत जास्त वेळ थांबूया.
0: चालेल, पण इथून निघावंसच वाटत नाहीये. देवीचं दर्शन तर डोळ्यापुढून हलत नाहीये.
1: आणि देवीची आरतीही आठवते ना अजून. शांता दुर्गेचं दर्शन घेऊन पुढच्या वेळी आपण ऐकूया देवी बनशंकरीचा महिमा.
2: महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
0: आमचा पत्ता आहे
3: स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
5: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
2: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे. काय रे सोन्या, काल पुण्याला

0: अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
1: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
0: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भवनी स्वामी।
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो, आताच आपण ऐकलात स्वामिनी। एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम इंद्रधनू।

अशीही बनवाबनवी या चित्रपटातलं सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अनुराधा पोडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पोडवाल यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा इंद्रधनु हा मिश्र

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी IBCA सुरू करण्यात आलं असून IBCAची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं RG कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं.

0: झाला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रोनॉटिक्सकडून 2026 गॉडार्ड एस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आर जी

0: रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना, पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: अर्थ या चित्रपटातलं जगजीत सिंग यांनी गायलेली कैफी आझमी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं जगजीत सिंग यांचं. श्रोते, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील काही गझलचा आस्वाद आपण घेत आहोत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेलं साथ साथ या चित्रपटातलं जावेद अख्तार यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं कुलदीप सिंग यांनी.

तुम बिन या चित्रपटातलं जगजित सिंग यांनी गायलेलं फैज अन्वर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निखिल विनय यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण पुन्हा घेणार आहोत 9:10. एफएम बँड 107.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 9 वाजतायत. उर्दूतून प्रादेशिक बातम्या आम्ही आता प्रसारित करत आहोत.

0: कुमार आणि के के यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. निलेश मिश्रा यांच्या गीताला संगीत दिलं होतं प्रीतम यांनी.
1: त्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

मै तेरा हिरो या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कौसर मुनीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं साजिद वाजिद यांनी.

मर्डर टू या चित्रपटातलं हर्षित सक्सेना यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सईद कादरी यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ये कोहसार, ये दरिया, ये गुलशनों सहरा, ये कोहसार, ये दरिया।

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 10 वाजले, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन.

0: शाब्बास सुनबई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मीना मंगेशकर यांनी.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
1: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

आशा भोसले यांच्या स्वरात चुडा तुझा सावित्रीचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.

सोनार आणि टोचले कान या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

अष्टविनायक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.

गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं या चित्रपटातलं अनुराधा मराठे, अंजली माहुलीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

0: मन्नाडे यांनी गायलेलं चिमुकला पाहुणा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं होतं स्नेहल भाटकर यांनी. आणि श्रोत्यो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
3: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस देस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. आयआयटी मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0: काय ग रत्मा?
1: हा,
0: आज उशीर का झाला?
1: आओ, पाण्याची वाट पाहत बसली होती. 2 दिवस झालं आलं नाही पाणी.
0: रत्मा, मी काल तुला रागवले ना.
1: वय,
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून. तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: बाई, तुमच्या हौदात तर लई पाणी हाय.
0: हेच म्हणाली होतीस ना?
1: वय की.
0: अगं, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना.
1: वय बाई, खरं हाय तुमचं. आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरी.
0: कळलं ना?
1: होय बाई.
2: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करत आहोत नए तराने.

पंडित जसराज आणि सहकार्याने गायलेलं 1920 या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अदनान सामी यांनी.

1920 विल रिटर्न्स या चित्रपटातलं सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार शकील आझमी, संगीतकार चिरंतन भट्ट.

के यांनी गायलेलं राज द मिस्ट्री कंटिन्युअस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सईद कादरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं राजू सिंग यांनी.

बचना ए हसीनू या चित्रपटातलं के आणि शिल्पा राव यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार अन्विता दत्त गुप्तन, संगीतकार विशाल शेखर. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा नए तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 11 वाजतायत. बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.

0: शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यानिमित्त करण्यात येत आहे. जागतिक परिणामासाठी स्थानिक पातळीवर कृती करा ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. जैवविविधतेचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि उलटवण्यासाठी स्थानिक पातळीवर कृती करण्याचं आवाहन या संकल्पनेद्वारे करण्यात येत आहे. समृद्ध जैवविविधता ही शाश्वत विकासासमोरील अनेक आव्हानांवर प्रभावी उत्तर ठरू शकते असं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एरोनॉटिक्सतर्फे 2026 गॉडार्ड एरोनॉटिक्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी AIAA असेन 2026 परिषदेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातलं महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखलं जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. अलीकडे रेल्वेगाड्यांना लागलेल्या आगीच्या काही घटनांमध्ये समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या बैठकीत माहिती प्रणालीच्या माध्यमातून गुप्त माहिती गोळा करण्याच्या प्रक्रिया सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. तसंच सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं, संपूर्ण रेल्वे नेटवर्कमध्ये CCTVचा विस्तार आणि सायबर सुरक्षेसह कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा कार्यान्वित करण्यावर यावेळी भर देण्यात आला. दरम्यान रेल्वे परिसरामध्ये कोणतीही संशयास्पद कृती किंवा व्यक्ती आढळल्यास प्रवाशांनी तात्काळ 139 या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी आणि प्रवासादरम्यान अधिक सतर्क राहावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुजफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टीम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. भारत फोरकास्ट सिस्टीम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी पक्षाचे सर्व सदस्य राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. दिल्ली इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षातले सर्व समज गैरसमज दूर झाल्याचं सांगितलं. तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात निवडणूक आयोगाला लवकरच सुधारित पत्र दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विलीनीकरणाचा विषय आता पूर्णपणे संपलेला असल्याचं स्पष्ट करत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचं तटकरे यांनी नमूद केलं. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्याच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये काल नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं यावेळी दिलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 11:05 आणि

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आज साजरा होत आहे। जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि सर्व सजीवांसाठी

20 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी क्षमा नांदेडकर मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्यो, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण यांचा आज स्मृतिदिन. 1976 पर्यंत सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील हे राम लक्ष्मण या नावानं संगीत द्यायचे. 1976 साली सुरेंद्र हेंद्रे यांच्या निधनानंतरही विजय पाटील यांनी राम लक्ष्मण हेच नाव वापरायचं सुरूच ठेवलं. 1989 सालच्या मैने प्यार किया या संगीतासाठीचा त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही राम लक्ष्मण यांना मिळाला. ऐकूया तर या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, आपल्यापैकी अनेकांना पर्यटनाची आवड असते आणि पर्यटन करताना आपण नेहमी निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या ठिकाणांचाच विचार करतो, हो ना? असं कोणीही नसेल ज्यांना अगदी रखरखीत वाळवंटामध्ये किंवा सुकलेल्या टेकडीवर बसायला आवडेल. आणि कोणी डोंगरावर, टेकडीवर, नदीकाठी, जंगलात फिरायला जायचा विचार केला तरी देखील तिथं हिरवळ असावी, पानाफुलांनी झाडं बहरलेली असावी, मंद वारा असावा, नद्या झरे या पाण्यांचा खळखळाट असावा, जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाट असावा, असंच आपल्याला वाटत असतं, हो ना? पण हा सर्व आनंद लुटण्यासाठी आपण आधी या सर्व गोष्टींचं जतन करायला हवं. श्रोत्यो, पृथ्वीवरील विविध जीवसृष्टींचं अर्थात वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव यांचं संवर्धन करणं आणि निसर्गाचा समतोल राखण्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हाच उद्देश आजच्या म्हणजेच 22 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाचा आहे.

श्रोतेहो, 22 मे 1992 रोजी संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत जैवविविधता अधिवेशनाचा मजकूर स्वीकारण्यात आला होता आणि या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ डिसेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्र महासंघानं दरवर्षी 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. श्रोतेहो, एखाद्या विशिष्ट नैसर्गिक परिसरात राहणाऱ्या सजीवांची विविधता अर्थात जंगल, नद्या, समुद्र यामधील प्राणी, वनस्पती हे सर्व म्हणजेच जैवविविधता.

श्रोते हो, मानवी संस्कृती आणि जीवन पूर्णपणे जैवविविधतेवर अवलंबून आहे. आपल्याला मिळणारं अन्न, औषध, स्वच्छ हवा, पाणी हे सर्व निसर्गातील विविध प्रजातींमुळे शक्य होतं. निसर्गातील अन्न साखळी टिकवून ठेवण्यासाठी आणि हवामानातील बदल नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक लहान मोठ्या सजीवांचं अस्तित्व आवश्यकच असतं आणि ते अस्तित्व आपण सर्वांनी सांभाळायचं आहे, जतन करायचं आहे.

श्रोते हो, आपल्याला लागणारं अन्न, धान्य, फळं हे जैवविविधतेमुळेच आपल्याला मिळतात. अनेक आयुर्वेदिक आणि आधुनिक औषधांचा स्रोत वनस्पती आणि प्राणी आहेत. शुद्ध हवा, पाणी, सुपीक जमीन आणि हवामानाचा समतोल राखण्यात जंगल आणि जलचर ही महत्वाची भूमिका बजावत असतात. शेती, मत्स्य व्यवसाय, पर्यटन यासारखे अनेक उद्योग हे जैवविविधतेवर आधारित आहेत आणि म्हणूनच आपण सर्वांनी या जैवविविधतेचं रक्षण आणि संवर्धन करायलाच हवं ना. जास्तीत जास्त झाडं लावून त्यांचं संवर्धन करणं, प्लास्टिकचा वापर टाळणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, पाणी आणि ऊर्जेची बचत करणं, ह्या सर्व गोष्टी आपण केल्या तर नक्कीच आजच्या या जैवविविधता दिन साजरा करण्याचं सार्थक होईल, हो ना.

श्रोत्यो, याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: दुपारचे 12 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं

वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिके आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
3: आई ग, खूप दुखतय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतय.
4: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
2: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस ग?
1: काही नाही ग आजी, तिला सवयच नसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, मने सवयच आहे धडपडायची. अग आजी, मी की नाही गच्चीवर झाड

0: मुलांना पाणी द्यायला गेले होते.
1: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगला की काय? तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस.
0: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
2: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंसं लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
0: आजी बघ ना का कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगळलाय, किती दुखतंय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना.
1: ए राहुल, गप्प बस बघू तू. अग पण रिया, झालंय काय? गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
0: नाही ग आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तोल सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला. ग
1: औषध लावू दे ना मला आधी तू.
0: अगाजी खूप दुखतय ग.
2: पण रिया, पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होतं ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
1: वा वा वा वा, लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट, म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
2: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना आई.
1: अगं रश्मी, तो म्हणतोय तरी एकदा तपासून घ्या की गळतीचे डोळे.
0: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच? आई ग खूप दुखतय ग.
1: अगं रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय.
3: हो ना,
1: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
2: मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
1: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
2: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
3: हो.
2: हा मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी?
3: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
2: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या.
0: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
3: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
0: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये. मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
3: छान,
0: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
2: तरी पण रंग वर गेला नसेल ना पांढरा.
1: अग भाई असं झालं तर. तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीयस बघ वेंदळेपणाला. तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
3: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
2: नऊ कसले, दहा पण आले असतील.
1: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
2: अगं आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये.
1: अगो बाई,
2: आणि विचारलं तर म्हणते कसे माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
1: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
3: हा अहो आई, किती खर्च आला?
1: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
3: आपले पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
1: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000 रुपये भरावे लागले.
3: असं कसं काय झालं बरं?
2: अगं आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित ना तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
1: म्हणजे काय रे राहुल?
2: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
3: अच्छा.
1: अगं बाई असं पण असतं?
2: हा. आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
3: बरं
2: आहे ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सहाय करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेत अशी अडचण निर्माण होते.
1: खरं की रे.
0: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्सचं कौतुक सांग.

0: सांगूस नकोस बघ, माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा, त्यांनी मोतीबिंदूच ऑपरेशन केलं, तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
1: अगं बाई,
2: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे, त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
0: मागच्याच तर वर्षी काढली होती.
2: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
0: म्हणजे
2: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावा लागतं.
1: वेटिंग पिरियड?
2: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
1: बरं.
2: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोतीबिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
1: मग हे मोतीबिंदूलाच असतं का फक्त?
2: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत, मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
1: बरोबर.
2: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे, तर मग त्या आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
1: अच्छा,
2: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
1: बरं. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
2: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबवू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
0: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
1: तसंच काही सर. अगं रश्मी, आजकाल ती हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिलं पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
3: आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
0: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
3: आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
2: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीचे विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
1: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
2: हो, अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय. वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
1: खरंय रे.
2: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद. नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
1: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
0: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
1: हो मग.
0: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याचं तर फारच टेन्शन तिला.
1: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पाहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बापरे, अगदी नाकी नऊ यायचे बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
0: म्हणजे तिने आताही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
1: काय केलं की बाई. पण रिया आता कशी घालेल ग ती एवढ्या मोठ्या वयाला, हे असं शोभा देतं का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो, तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं, पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
3: अच्छा.
1: अगं पण एक गंमत झाली बरं का.
3: कसली गंमत?
1: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर्ड रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना, दोन दोन पेशंट असतात तसे.
3: अच्छा.
1: हा, तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
3: अगं बाई.
0: अय्या, म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
3: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
1: खरंय ग.
2: अगं

0: माझी पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
1: नाही रे.
0: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
1: म्हणजे
0: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
1: हा हा.
0: मग त्यामुळे जे पॉलिसी घेतो ना आपण, तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
1: अगो बाई असं पण काही असते काय?
0: हो.
1: पण
0: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळतं रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहतं ना.
1: हो.
2: दादुड्या तुला बरीच माहिती दिसतीये.
0: अगं राजूचे बाबा आहेत ना ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
1: अच्छा, तो राजू तुझ्यासोबत 12वीला सोबत होता तो?
0: हा बरोबर बरोबर तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
1: अच्छा.
0: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालाच ना चांगला.
1: खरे. अरे राहुल, पण तुझं बरं आहे बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे?
0: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमीत तेलकट समोसे कचोरी असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
2: कधी कधी आठवड्यातून
0: तेवढं चालतं का? पण मी फिट आहे बुवा म्हणजे असं.
2: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात.
1: आता हा बाहेर काय करतो आपल्याला?
0: तेवढं चालतं का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करते येत ना. तेवढं कसं आहे की राग नको नाही यायला कोणाला. पार्टीला गेल्यावर थोडंसं खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
1: बर.
0: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे ना मला? मग मी कशाला काढायचा उगस तो विमा?
1: बघा लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल, आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही असं का म्हणतोस रे?
0: आजी तू म्हणतेस ते ठीक आहे, पण अजून माझ वयच काय आहे ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हाच तेव्हा बघू.
2: हो, 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलचं दुखतंय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतंय माझा पण पाय खूप दुखतोय.
0: मग बघ पहिलं तुझं दुखणं बघ, माझं राहू दे.
1: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवत का रे मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिस मधला तो प्रमोद आहे ना, तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा तेव्हा, त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना, त्याचं वैतरी काय होतं बरं सांगा बरं.
0: आठवते आठवते. हा
1: पण मी काय म्हणते राहुल,
0: काय
1: कुठली गोष्ट काय सांगून होत नसते रे.
0: ते पण आहे म्हणा.
1: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
2: नाही,
1: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं असतं.
0: रोज करतच होतो ना.
1: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे, तो फिरायला गेला असता का? नाही
0: गेला असतं. अगं आजी त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
2: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं,
0: ते
2: काही कुणी वाटून घेऊ शकलं का?
0: खरंय.
2: पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
1: बरोबर. राहुल, एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला, त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की नाही?
2: हो.
0: विम्याचं का?
2: हा. आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बरं का, हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात, त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
1: पटलं रश्मी तुझं अगदी पटलं बघ मला.
0: बरोबर आहे तुम्ही सर्व म्हणताय ते, पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
2: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
1: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
0: ए रिया शांत बस.
2: ए दादुड्या, आई किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
1: ए राहुल,
2: किती दुखतोय माझा पाय बघ बर, भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय, माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी.

0: होय खूप
1: अगं
0: हो हो लावते ना तुला औषध लावते ना थांब तू तू हलू नको बरं
2: अगं रश्मी तिच्या काय मागे लागलीस जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची
0: हो चालेल चालेल आई आंबे हळद कोणत्या डब्यात
2: पिवळी हळदी आहे बघ घे त्याच्यात ना पटकन
3: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी
2: म्हणूनच सवय असावी
0: ए आजी आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार
1: अगरिया कसे माहिती का लोहे को काटता है लोहा
2: अगं मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर म्हणून लावते घरी या
1: हो हो आजी चांगला गरमच लेप लावर का एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला
0: चटक्यातून फायदाच होणार आहे बर का राहुल हा तिचा पाय लवकर बरा होईल पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे
1: आता मला कशासाठी चटके बरं मी काय केलं तेव्हा
2: अरे तुला परिस्थितीच कळत नाही बाहेर राहून बघ जरा म्हणजे घरच्यांची घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही
0: खरंय आई मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं आता नाही का तुम्ही आंबे हळद व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती
2: मग
1: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करे सो आज कर
0: आज करे सो अब पल में परले होएगी फिर करेगा कब
1: ऑफिसची वेळ ताईचा क्लास
0: मुलाची ट्युशन सासूबाईंचं भजन आला गेला पई पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितकं नको मनावर ओझ इतकं
1: चला जगूया मस्त मजेने
0: होऊया जरा हलक फुलक हलक फुलक हलक फुलक
4: मैत्रिणींनो आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10 ऐकलात लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं तर सहभाग स्मिता नामदे निकिता फपाळ वैजयंती नांदगावकर नयन पवार संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

0: मैत्रिणीने सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं। मैत्रिणीनो आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची। मैत्रिणीनो सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो। तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट। याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू। यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकस वाफवूनही घेऊ शकतो। मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं। आणि बरं का मैत्रिणीनो, यात प्रथिन म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात। मैत्रिणींनो आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद। नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी। अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात, याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते। नमस्कार।
1: नमस्कार ताई।
0: अनिता ताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात, तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं, आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो। मी ह्याच परिस्थितीत गरिबीमधनच मी पण वरती आली, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं।
0: छान। अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी झगडताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलेत, तर त्यामुळे माझी आई आणि माझी ताई या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत। म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्व होतं, आईनंतर ताईला पण, आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं, आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं।
0: अच्छा।
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले, त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं, आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये जे टिकून आहे आणि ते सगळं शिकत शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली।
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं। आणि तर ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमके कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: तर मी जे काम करते जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना अपमानाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे। म्हणजे जे स्लम एरिया असतील या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते।
0: आणि तर ताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारी जी

0: अत्याचार आहेत तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
1: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही. म्हणजे ग्रामीण भागांमध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत, परंतु आता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर या प्रमाणांचा इतका प्रभाव मन की असर मन महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे. तर त्या खरोखर मनातून घाबरतात, पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये, म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आता आपण जे पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
0: अगदी अगदी. आणि तर ताई घरगुती हिंसाचारच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं?
1: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे भुंगऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघतं.
0: जेव्हा
1: अतिप्रमाणामध्ये त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठेतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो, पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
0: अगदी अगदी बरोबर. मग आणि तिथे मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
1: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो, तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाचे 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावे लागतात. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडलीये, ते आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडे त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेरी जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायची गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात, जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं, म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर ते अजूनही तितक्या

0: स्वतंत्राने स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते, तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर,
0: नाही मिळत त्याचा तिच्या कुटुंबामध्ये. आणि घरामध्ये आल्यावर नंतर पण सगळे काम तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती. आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही, आणि न सांगितल्यामुळे हा जो तिचा मानसिक जो ह्या धक्का असतो म्हणून की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणून मग ती काहीतरी चुकीचं. आपण म्हणतो की नाही, घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्तही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जातं. अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो, याचं प्रमाण पण आहेच की मॅडम, आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाहीयेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे, त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं, म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं, पण त्याचंही म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते.
1: तिला सगळं
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत, कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवत आता तर असे आहेत ना, माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जात. आणि त्यातही जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळे कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं, कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसं तसेही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं, तिला कुटुंब म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉंट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला, सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का, त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं, या भीतीपोटी पण त्याच होणार अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणेने की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते, त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण, पोलीस स्टेशनची पायरी म्हण, ह्या चढायला घाबरतात. तिथल्या माहितीचा त्यांना अभाव असतो, तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाहीत, सहन करतात.
1: मग आणि तिथे ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतायत, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम, फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात, खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे एक मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का, मग त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते, ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथेही सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं.

0: आणि ज्या समस्वतासाठी लढायचं तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथे जिथे मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं.
1: बरं,
0: मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतात शेतकरी असेल तर, फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड काम आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं आणि त्याचं काहीतरी त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं.
0: हा, लांछन लावलं जातं की हे असं का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. घाबरतात शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ते ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतात मग काय काम करतोय महिला सक्षमीकरणाचं काम करतोय. पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावे लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे चार पैशा जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग अनिताताई तुम्ही एवढं सगळं करतायत महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतायत तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना ती स्वतः स्वतः विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचंय आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत बऱ्याच महिलांच्या घरची फाशी घेऊन एक्सपायर झालेत कोणाच्या अपघाती निधन आहेत तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आधार असो तो मिळत नाही वेळेवर अशा महिलांनी काय करायचं. कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम धावपळ होते ना मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्यात तर
0: याच्यामध्ये मॅडम जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत जसं 112 झालं दामिनी पथक झालं महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता तुम्ही जर मदत यांना मागितली 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी अशा सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवत असते आणि ज्यांना गरज पडली ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मी देते.
1: कुठलेही किंतु परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तर तुम्ही अनेक महिलांसोबत

0: काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
1: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा त्याच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
0: अगदी अगदी.
1: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस ती तिची जीव ओढताना होते ती खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
0: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
1: हा तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
0: अगदी
1: आनंदाने करते. पण जर तिचा मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणंपिणं, त्यांच्याकडे तिचं अर्ध लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस, आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
0: अगदी अगदी. अनिताताई, तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेला आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तो खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
1: नक्की ताई. हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो. पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपल्याने ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होतं. आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट. म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही. आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुला अधिकारी अशी गोष्ट होती तिची. म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीण अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं आणि एवढं सगळं करूनही समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं. तिचं कवळं होय, त्याच्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसरत होती. मग तिने हे सगळं करत करत गेली. पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यानं दिसत नाही, तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं. आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तर जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं.
0: बापरे.
1: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं. तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला, पण तिच्या डोळ्यात एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी नाही ठेवणार, हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जाता येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन काहीच होणार नाही, माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी नांदली नाही, मुलगी घरी आली, घरी आल्यानंतर

0: पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमात मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झाले आहेत, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.

0: राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेले यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. अनिताताई काही वर्ष काम करतायत, तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीनाताई तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडती तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्याजवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितका आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जगणं. त्याच्यामुळं तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तिने स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ तिने घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणे.
1: अगदी अगदी. खूप छान अनिताताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करत आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही

उपयोगी ठरणार आहे. आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळमध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 1 वाजता आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतलं बातमीपत्र आणि 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. माजी पंतप्रधान एच डी देवगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्यासह अनेक सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 1 जून रोजी जारी केली जाईल. मतदान आणि मतमोजणी 18 जून रोजी होईल. दरम्यान आयोगानं महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधल्या राज्यसभेच्या प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे खासदार सी व्ही षणमुगम हे नुकतेच राज्य विधानसभेवर निवडून आल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या निवडणुकीसाठीही देखील 18 जून रोजी मतदान होणार आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमांच्या सुरक्षेकडे केवळ एक स्वतंत्र कार्य म्हणून न पाहता एक व्यापक प्रादेशिक जबाबदारी म्हणून पाहिलं गेलं पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीमा सुरक्षा दलाच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अनेक प्रकारच्या त्रुटी आणि आव्हानं असूनही या दलानं सातत्यानं देशाची प्रतिष्ठा जपली असल्याचं ते म्हणाले. राज्य पोलीस, केंद्रीय सशस्त्र दले, गुप्तचर संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी चांगला समन्वय राखण्याचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आज साजरा होत आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि सर्व सजीवांसाठी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यानिमित्तानं करण्यात येत आहे. जागतिक परिणामासाठी स्थानिक पातळीवर कृती करा ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. नागरिकांनी प्रत्येक जीवांच्या सामायिक भविष्यासाठी मदत करावी असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. जैवविविधतेचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येकाला कृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहा.

0: समृद्ध जैवविविधता हे शाश्वत विकासाच्या अनेक आव्हानांवरील उत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आधुनिक भारताचे जनक स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते ब्राह्मो समाज संस्थापक राजाराम मोहन रॉय यांना आज जयंतीदिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सतीप्रथेसारख्या अमानवी रूढी अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतीशील विचारसरणी समाज सुधारण्यासाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातलं महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेत आज आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नांदेडमधील धोकादायक होर्डिंग आणि इमारतीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. शहरात नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे 2773 घरे बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. राज्य शासनातर्फे युवकांना संयुक्त संरक्षण सेवा CDS या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. सैन्य दल नौदल आणि वायुदलामध्ये भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येते. 15 जून 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत नाशिक इथल्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात हा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 3 जून रोजी मुलाखतीस हजर राहण्याचं आवाहन कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: अजय गोगावले आणि सहकारी यांच्या स्वरात महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतकार आहेत अजय अतुल.

श्रेया घोषाल यांच्या आसरात निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गजेंद्र आहिरे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल. गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांच्या असरात झेंडा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार होते अवधूत गुप्ते. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुरिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुरिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुरी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली। यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले, त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं। आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत। निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली। या बैठकीत

राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. CBSE माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली.

2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर दिल्ली हरियाणा चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब बिहार छत्तीसगड झारखंड ओदिशा राजस्थान तामिळनाडू पुद्दीचेरी काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीप राष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गंबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यातील महापुरुष, समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिलं 33 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आलं. या उपकेंद्रामुळे सुमारे 5,000 ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यात 2,450 शेतकरी, 2,200 घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक मानसिकतेनं काम करण्याचं आवाहन केलं. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 109 मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 3,16,000 अधिक दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. आरोग्य, शिक्षण, कृषी, पोलीस, पशुसंवर्धन आदी 22 विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. खरीप हंगाम 2026 जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगानं सुरू असून 71% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खतांचा 7,850 मेट्रिक टन साठा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 5,586 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद इथं विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना शासकीय कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जी

0: खोटेपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा बैठकीत विशेष चर्चेत राहिला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी प्रशासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कालमर्यादा या तत्वांवर काम करावं असं सांगितलं. यवतमाळ इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत झालं. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी या विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. 1919 सालच्या जुन्या इमारतीऐवजी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे पोलीस प्रशासनाला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात 8 बेडच्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रामुळे किडनी आजारानं ग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर दर्जेदार उपचार मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी मिळणार. धोरणाअंतर्गत यवतमाळ इथं विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पंचायत समिती परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी एस्ट्रोटर्फ मैदान उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नेहरू स्टेडियममध्ये नव्यानं उभारलेल्या सिंथेटिक हँडबॉल मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. यवतमाळ बसस्थानक आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय इथं सौर ऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे एसटी प्रवासी आणि रुग्णांना शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होणार असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार आहे. कृषी विभागाच्या पथकानं ढाणकी इथं अनधिकृत खतसाठ्यावर कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुलशननगर आणि कोहिनूर सोसायटी परिसरात तपासणीदरम्यान मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचं उघड झालं. जिल्ह्यातील वीज तूट कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:45 आणि 40 सेकंद झालेली आहेत. श्रोते हो, आता आस्वाद घेऊया या गीताचा. पण तत्पूर्वी
3: अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेलर्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन. आत्मा मालिक ये.
2: श्रोते हो, आता ऐकूया उत्तरायण चित्रपटातलं हे गाणं.

उत्तरायण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 1:50 वाजून उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, मन या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं संजीव दर्शन यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

मुझसे दोस्ती करोगी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं राहुल शर्मा यांनी.

0: अंजाम या चित्रपटातलं अभिजित यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिन यांनी.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजणात सर्वांच्या मनात.

0: चमनार।
1: काय ग रखमा?
2: हाँ,
1: आज उशीर का झाला?
2: आओ, पाण्याची वाट पाहत बसली होती। दोन दिवस झालं आलं नाही पाणी।
1: रखमा, मी काल तुला रागवले ना?
2: वय,
1: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
2: भाई, तुमच्या हौदात तर लई पाणी हाय।
1: हेच म्हणाली होतीस ना?
2: वय की,
1: अगं, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
2: वय बाई, खरं हाय तुमचं। आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरीन।
1: कळलं ना?
2: होय बाई।

श्रोते हो आपण ऐकत आहात और प्यार हो गया या चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे नुसरत फतेह अली खान यांनी.

श्रोते हो और प्यार हो गया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया अस्तित्व चित्रपटातलं हे गाणं.

शंकर महादेवन आणि साधना सरगम या दोघांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं अस्तित्व या चित्रपटातलं. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो, यानंतर 2:30 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत.

तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्धा तासासाठी बंद पडली होती. यासंदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरु झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या 3रा वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी,

आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 5:30 युववाणी हा आमच्या युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फो वाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त करणारं हे एक सुंदर असं गाणं.

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही खूप आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी AR रेहमानसोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात ऐकूयात त्यांचं एक रोमॅन्टिक आणि सदाबहार असं गाणं.

वाह, गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येतंय. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत, तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना आशाताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं, आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा, आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. येत्या 30 जूनपासून राज्यात SIR मोहीम. राजकीय पक्षांकडून राज्यभरात 1 लाखांवर सहाय्यकांची नियुक्ती. टेकवीक 2026ची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा. बोधचिन्हाचंही अनावरण. महागाई तसंच नीट पेपरफुटी संदर्भात विरोधकांची सरकारवर टीका. भीतीपोटी इंधनाची अतिरिक्त खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. आता सविस्तर बातम्या.

0: राष्ट्रीय जनगणने अंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जूनपासून मतदार याद्या विशेष फेरतपासणी अर्थात SIR मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. SIR मोहिमेसाठी राज्यभरात 1,200,000 अधिक BLO घरोघरी जाऊन मतदारांच्या नोंदी तपासतील. नावातील किंवा पत्त्यातील बदल तसंच जुने फोटो बदलण्याची संधी या मोहिमेत मतदारांना मिळेल. दुबार नावे आणि एकसारखी असलेली छायाचित्र शोधून ती यादीतून कमी केली जातील. कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार किंवा मृत मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेवल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार विविध राजकीय पक्षांनी राज्यभरात 1,13,000 सहाय्यकांची नियुक्ती केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात टेकवीक 2026 मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यावेळी ते बोलत होते. मुंबई टेकवीक सारख्या उपक्रमांमुळे AIमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील AI नवोन्मेषाचं महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होईल असंही फडणवीस म्हणाले. शासन AIचा विविध विभागांमध्ये वापर करत असून या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई टेकवीक लोगोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. टेकवीक हा कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. नागपूर इथं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं इंधनासह दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीचा निषेध म्हणून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाविरोधात अनोखं आंदोलन केलं. शहरातील व्हरायटी चौकात कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेट्सचं वाटप करत सरकारचा निषेध केला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फलक हातात घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नीटसारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकार जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते नागपूर इथं आज बोलत होते. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे, मात्र सरकार तरुणांचं ट्विटर हँडल बंद करण्यात गुंतल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दलची टिप्पणी म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचं विधान करून फडणवीस यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीची रणनीती, संघटन बांधणी आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग CBIनं आज लातूर इथल्या 2 डॉक्टरांची कसून चौकशी केली. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी अशी त्यांची नावं असून या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या पाल्यांसाठी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या PV कुलकर्णीकडून प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा संशय आहे. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वनविभागाकडून ही माहिती देण्यात आली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा

केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्ह्यानं राज्यात अव्वल क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या कामात जिल्ह्यानं 94.59% प्रगती नोंदवली आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन आणि कर्मचाऱ्याच्या समन्वयामुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. आयुष्यमान भारत योजनेचं काम अधिक समन्वयानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं करून त्याचा लाभ तळागाळातील नागरिकांना होईल असं नियोजन करण्याच्या सूचना महाराष्ट्र आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या आहेत. ते आज बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं एका आढावा बैठकीत बोलत होते. विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्वैवार्षिक निवडणुकीबाबत धाराशिव जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 आहे. 2 जून रोजी अर्जाची छाननी होईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून असेल. 18 जून रोजी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 17 कृषी सेवा केंद्राचे परवाने कृषी विभागानं आज निलंबित केले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं राबवलेल्या तपासणी मोहिमेत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदीमधील त्रुटी तसंच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आली. या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या मात्र समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यानं कृषी विभागानं ही कारवाई केली. जिल्ह्यात 1 एप्रिलपासून आतापर्यंत 86 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. बीड जिल्ह्यात लग्न समारंभात होणारी अवैध फटाक्यांची आतषबाजी थांबवण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे केली आहे. मागील काही दिवसात अनेक लग्न समारंभात चुकीच्या पद्धतीनं फटाके फोडण्यात येत असून त्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. नांदेड शहरातील नालेसफाईचं काम कोणत्याही परिस्थितीत 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे 2773 घरे बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सैन्य भरतीसाठी येत्या 1 ते 12 जून दरम्यान सामायिक प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. विविध 22 संवर्गातल्या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरात 206 शहरांमध्ये 403 परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात आज ब्रह्मपूर इथं 47.1° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 44°, छत्रपती संभाजीनगर इथं 41.8 तर धाराशिव इथं 40.6° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 24 तासासाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना आज तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना उद्या उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या 30 जूनपासून राज्यात SIR मोहीम. राजकीय पक्षांकडून राज्यभरात 1 लाखांवर सहाय्यकांची नियुक्ती. टेकवीक 2026 ची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा. बोधचिन्हाचंही अनावरण. महागाई तसंच नीट पेपरफुटी संदर्भात विरोधकांची सरकारवर टीका. आणि जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोतेहो नमस्कार, स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, आज आपण किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार। नमस्कार
0: डॉक्टर। किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, तर सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नर कोण असतात?
1: किन्नर म्हणजे काय? तर साधारणतः असं असतं, एक हा संस्कृत शब्द आहे, किम नर म्हणजे नरपेक्षा ज्याच्यामध्ये थोडीफार गोष्ट कमी आहे अशा शब्दाला किन्नर असं म्हटलं जाते। एखादा व्यक्ती असतो, तो जन्मता पुरुष किंवा स्त्री असा असतो आणि त्याला त्या आपल्या याचं आकर्षण पण असते। एखादा व्यक्ती पुरुष असतो आणि त्याला पुरुषी सत्वांचं, पुरुषी गुणधर्माचं आकर्षण असते आणि एखादा व्यक्ती स्त्री असतो आणि त्याला स्त्री गुणधर्माचं आकर्षण असते। तर ह्या गोष्टी नैसर्गिक असतात। तसंच एक नैसर्गिक गोष्ट आणणारी असते की एखादा व्यक्ती हा पुरुष म्हणून जन्माला येतो, त्याचे बाह्य लिंग हे पुरुषासारखे असतं, पण त्याला असं आतून वाटते, मनातून वाटते की तो पुरुष नसता स्त्री असतो। त्याच्यामुळे त्याला असं स्त्रियासारखं वेश करणं, स्त्रियासारखं राहणं, कपडे घालणं, केस वाढवणं, त्यांच्या काही हालचाली आणि वागण्याची पद्धत जी असते ती काय स्त्रीसारखी असते, कारण ती त्यांना मनात न आवडते। परंतु ते प्रकृतीचा एक भाग आहे हे समजून त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे आणि अशा व्यक्तीला किन्नर किंवा किन्नर म्हटलं जाते। वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना वेगवेगळे शब्द असतात। मेडिकल भाषेमध्ये त्यांना आपण ट्रान्सजेंडर असं म्हणतो किंवा ट्रान्समेन्स आणि ट्रान्सफिमेन असं त्याचं डिस्क्रिप्शन होते, त्यालाच आपण ट्रान्सजेंडर किंवा किन्नर असं म्हणतो। वैद्यकीयदृष्ट्या जर असं बघायचं झालं तर आपण त्यांचं एक वैद्यकीय तपासणी करतो। साधारणतः हे दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये होते। त्यांची एक काउन्सिलिंग होते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो। गरज वाटली तर त्यांच्या शरीरामधले हार्मोन जे असतात, म्हणजे पुरुषांच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉन, स्त्रीच्या शरीरामधलं इस्ट्रोजन, यांच्यामध्ये काही गडबड आहे का, कमी जास्त आहे का हे बघून घेतो आणि नेमकं त्यांना असं का होते आणि हे बघण्याचा प्रयत्न करतो। मेडिकल भाषेमध्ये त्याला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया असं म्हणतात। जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल आणि ती दुरुस्त करतात असेल, करेक्टेबल, तर जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर जी करेक्ट करता येते। पण कधी कधी असं असतं की त्यांच्यासाठी नैसर्गिक असते, त्याला जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया किंवा जेंडर डिस्फोरिया असं म्हणतात। म्हणजेच हा फिजिओलॉजिकली किंवा शरीर रचना आणि शरीर क्रियेसमध्ये एक नैसर्गिक घटक आहे असं तपासलं जाते। साधारणतः हे केव्हा घडून येतं, तर जेव्हा आपण वयामध्ये येतो, म्हणजे टीनेज ज्याला असं म्हणतो, कुमार अवस्था, या कुमार अवस्थेमध्ये ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणून येतात। कदाचित त्याच्या पहिलेही काही लोकांमध्ये हे लक्षणं असतात पण तेवढी प्रामुख्याने आढळत नाही किंवा व्यक्त होत नाही। परंतु कुमार अवस्थेमध्ये जेव्हा वयामध्ये येतो आणि ज्याला आपण म्हणतो की टीनेज, त्या काळामध्ये ते लक्षात येते।
0: डॉक्टर, आपण म्हणालात की टीनेजमध्ये ते लक्षात येत असतं, पण बरेचदा असं होतं का की जन्मता हा लक्षणं दिसून येत असतात?
1: नाही, साधारणतः जन्मता लक्षणं दिसून येत नाही। जन्मता जी बाह्य गुप्तांग असतात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पुरुषाचं आणि स्त्रीचं वेगवेगळं लिंग, त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर ती लक्षात येते। पण असं जरुरी नाही की त्याच्यामुळेच त्यांना ती किन्नर आहे की नाही आहे असं ओळखता येईल। एखाद्या व्यक्तीमध्ये जननेंद्रियामध्ये काही गडबड असेल तर ते ऑप्शन करून दुरुस्त करता येऊ शकते। कदाचित ती करावी की नाही करावी याच्यावरती पण बरेच चर्चा होतात, बरेच मार्गदर्शक तत्व आहे, परंतु त्याच्यामध्ये

0: डॉक्टर, मग यामागे काही कारण असतात का?
1: यामागचं काही कारण म्हणजे असं वैज्ञानिक दृष्ट्या तपासलं तर त्यांचे क्रोमोसोम वगैरे असू शकतात असा अंदाज आहे. कदाचित एक्स आणि वाय हे माणसामध्ये असतात, पुरुषांमध्ये असतात, आणि एक्स एक्स हे फिमेलमध्ये असतात. पण त्याच्यामध्ये काही बदल झाले, व्हेरिएशन झाले तर असं नसते, ते नेहमी सांगत असते. साधारणतः अशा तपासण्या कुठे केल्या जात नाही किंवा करत नाही, परंतु सर्वसाधारणतः क्लिनिकली ज्याला म्हणतो की त्यांचं वागणूक कशी आहे, व्यवहार कसा आहे आणि त्यांना स्वतःला काय वाटते यानुसार त्यांच्याशी चर्चा करून कुटुंबाचा सहवास, पालकांचा सहवास, अगदी जे शाळेत जात असतील तर त्यांच्या जवळचे मित्र आणि ज्याला म्हणतो आपण शिक्षक, या सगळ्यांच्या चर्चेमधनं हा विषय सोडवता येतो.
0: डॉक्टर, यावर मग काही इलाज आहे?
1: हो, याच्यावरती इलाज आहे. म्हणजे त्याला पहिले स्वीकारायला पाहिजे, त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे, आणि साधारणतः त्यांचं पहिले काउन्सिलिंग जे असते की एक त्याचं समुपदेशन करायला पाहिजे की ते नेमकं काय आहे, कसं आहे, हे लक्षणं काय आहे, त्यांना काही मानसिक त्रास आहे का, काही गडबड आहे का, काही त्यांच्यावर आघात झाला होता का, तो दुरुस्त करावा. ते नसेल तर त्यांचं हॉर्मोन असेसमेंट ज्याला म्हणतात, संप्रेरक टेस्टोस्टेरॉन इस्ट्रोजन, हे मोजायला पाहिजे ते बरोबर बनते नाही बनत आहे. त्यानंतर त्यांचे जे गुप्तांग असतात म्हणजे त्याची व्यवस्थित वाढ झाली आहे नाही आहे हे तपासायला पाहिजे. आणि अगर अगदी सगळं व्यवस्थित असेल तर त्यांना आपण हार्मोन थेरपीची ट्रायल देतो. म्हणजे साधारणतः एक वर्षपर्यंत त्यांना आपण हार्मोन थेरपी देऊन पाहतो, आणि एक वर्षाच्या हार्मोन थेरपीमध्ये जर त्यांना असं वाटत असेल की नाही ते पुरुष होते पण स्त्री म्हणून जास्त चांगले असतील, किंवा एखादी स्त्री असेल आणि ती पुरुष म्हणून चांगले असेल, तर मग त्याच्यानंतर त्यांना प्लॅस्टिक सर्जरी करून डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जे म्हणतो पूर्ण याच्यामध्ये ती करता येते. जेव्हा हार्मोन थेरपीची पूर्ण जी गरज असते ती थांबते आणि अशा पद्धतीने त्यांचा इलाज केला जातो. असा ह्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आणि वेगवेगळ्या पद्धतीने इलाज करून त्याला एक चांगलं स्वरूप देता येते.
0: डॉक्टर, तीन टप्पे आपण सांगितले, पहिलं समुपदेशन, दुसरा हार्मोन थेरपी आणि तिसरं सर्जरी असते. समुपदेशन तर आमच्या श्रोत्यांना माहित आहे, पण हार्मोन थेरपीमध्ये नेमकं काय करण्यात येतं?
1: हार्मोन थेरपीमध्ये साधारणतः असतं की एक व्यक्ती हा पुरुष आहे पण त्याला असं वाटतं की तो स्त्री आहे, तर त्याच्यामध्ये जे पुरुष तत्व असतात ज्याला इंग्लिशमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणतात, तर ते कमी करण्याचे त्याला इंजेक्शन किंवा गोळ्या देतो आपण, आणि स्त्री तत्व वाढवण्याचं जे असते त्याच्यासाठी पण मेडिसिन्स म्हणजे इंजेक्शन किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये आपण देतो. मग त्याच्यामध्ये हळूहळू असं होते की पुरुष तत्व कमी झालं आणि स्त्रीतत्व वाढलं, आणि मग त्यांना आपण निरीक्षण नोंदवतो की त्यांना ठीक वाटते आहे का, त्यांची जी इच्छा होती की स्त्री बनायची ती व्यवस्थित आहे का, त्याच्यामुळे त्यांना अजून काही फरक पडतो आहे का, आणि हे जर त्यांना व्यवस्थित सूट झालं म्हणजे त्यांनी तो बदल स्वीकारला आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंदी वाटायला लागलं, चांगलं वाटलं, शरीराला काही गडबड झाली नाही, मनाला काही गडबड झाली नाही, तर मग असा निर्णय येतो, निष्कर्ष येतो की नाही आता त्यांनी जर का डेफिनेट ट्रीटमेंट केली आणि ज्याला म्हणतो जेंडर रिफॉर्मेशन सर्जरी आणि लिंगबदल ही शस्त्रक्रिया जर करायची ठरली ते करता येते. कारण शस्त्रक्रिया ही एकदा केली की ती पूर्ण असते, परमनंट असते, म्हणजे ती वापस नाही होत आहेत. आणि असं जर झालं तर एवढं मोठं पाऊल उचलण्याच्या पहिले आपल्याला त्यांचं मानसिक समुपदेशन आणि हार्मोन थेरपी पूर्ण असावी. साधारणतः असं लक्षात येते की एक वर्षाचा जो पिरियड असतो या काळाखंडामध्ये, एक वर्षामध्ये त्यांना पूर्ण रूपने बरं वाटते किंवा इम्प्रुव्हमेंट येते, काही छोटे छोटे बदल करायचे असेल तर ते करता येतात. आणि हे टप्प्याटप्प्याने आपण जर करत गेलं तर त्याचे जे निरीक्षण असतात ते नोंदवता येतात, आणि असं लक्षात येते की नाही हा व्यक्ती जरी पुरुष म्हणून जन्माला आला तरी हा स्त्री म्हणून चांगलं जगू शकतो, याच्या मनातनं स्त्रीचा भाव आहे, स्त्रीचं तत्व आहे, तर याला स्त्री म्हणून मान्यता भेटावी, आणि मग आपण त्याला असं पुरुषातनं स्त्रीमध्ये बदलण्यासाठी जे ऑपरेशन्स असतात ते करतो, आणि त्याला शासन दरबारी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये लिगली तसं त्यांचं आधार कार्ड आणि सगळ्या डॉक्युमेंटेशनवरती पण अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचं लिंग बदल करता येते. हीच परिस्थिती उलट्या बाबतीमध्ये पण असते, एखादी महिला असेल पण तिला असं वाटत असेल की ती पुरुष म्हणून चांगली असेल तर तिला त्या प्रकारचं औषध, त्या प्रकारचे हार्मोन देऊन इलाज केला जातो. दोन्ही ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया सारख्या असतात, सर्जरी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.

0: सर्जरी कुठल्या कुठल्या प्रकारची असते?
1: साधारणतः पुरुषाला जेव्हा स्त्रीमध्ये बदल करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन केले जातात. एक असते की स्तनवृद्धी करण्यासाठी, ब्रेस्ट ऑगमेंटेशनसाठी, तर त्याच्यामध्ये ब्रेस्ट इम्प्लांट किंवा पोटाचं मांस काढून छाती बनवली, स्तन बनवणं हे कॉमनली करण्यात येणारी प्रक्रिया असते. दुसरी असते लिंग बदल, म्हणजे त्याच्यात पुरुषाचं लिंग आणि अंडाशय हे काढले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना एक स्त्रीसारखं बाह्य लिंग बनवलं जाते, ज्याच्यामध्ये ते बसून लघवी करू शकतील आणि दिसण्यासाठी एक स्त्रीसारखं असेल. काही लोकांना याच्यानंतरही असं वाटतं की त्यांच्या शरीरामध्ये बदल आहे, तर ते त्याच्या पुढचेही ऑपरेशन म्हणजे हनुवटी ठीक करणं, अगदी त्यांचा जो गळा असतो, त्याचा जो कंठ पुढ्याला असतो ना, तो कमी करून स्त्रीसारखा करणं. कधी कधी जे कंठ असतो म्हणजे वोकल कॉर्ड, ज्याच्यातनं आवाज येतो, तर तो आवाज पुरुषांचा एक वेगळा असतो, स्त्रीचा एक वेगळा असतो, तर त्या वोकल कॉर्डची टाइटनिंग करतात, त्याच्यामध्ये फॅट ग्राफ्टिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यातला पुरुषी स्वर कमी होऊन स्त्रीसारखा होतो. अगदी आता नवीन याच्यामध्ये तर लोक हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केस प्रत्यारोपण करणं, भुव्याचा आकार कमी जास्त करणं असे पण प्रकार करतात. पण हे सगळे एक एक पद्धतीमध्ये केले जाते. सर्वसाधारणपणे ज्या दोन पद्धती केल्या जातात त्या म्हणजे स्तनाचा आकार वाढवणे आणि बाह्य लिंग कमी करणे, ह्या दोन गोष्टी सर्वसामान्य पद्धतीने केल्या जातात.
0: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये सर्जरी ही एक उपचार पद्धती सांगितली, तर सर्जरी नंतर किंवा त्याआधी काही काळजी घ्यायची असते का?
1: हो, म्हणजे सर्जरी साधारणतः एक तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन किंवा तत्सम डॉक्टर हे ऑपरेशन करतात. सर्वसाधारणपणे सगळी सरकारी दवाखान्यामध्ये पण जिथे जिथे हे डिपार्टमेंट आहे तिथे उपलब्ध असतात. सर्जरी करण्यापुढे त्याची कायदेशीर प्रक्रिया असते की हा व्यक्ती आहे, त्याचं समुपदेशन झालेलं आहे, त्याला व्यवस्थित हॉर्मोन थेरपी ठराविक काळापुरती साधारणतः एक वर्षापर्यंत दिली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला ऑपरेशनची किंवा सर्जरीची गरज आहे. सर्जरी ही कशी असते की एकदा केली की ती पुन्हा वापस नाही करतात, म्हणजे इरिव्हर्सिबल ज्याला म्हणतो, परमनंट अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्जरी करताना काळजीपूर्वक असावी, कारण एखाद्यामध्ये शरीरामध्ये जे बदल होतात ते वापस ऑपरेशननी पूर्ववत करणं कठीण असते किंवा शक्य नसते. त्याच्यामुळे ती काळजीशीर टप्प्याटप्प्याने आणि व्यवस्थित काळजी घेऊनच करावी. पण त्याच्या पहिले ह्या दोन गोष्टी आवश्यक आहेत, त्याची कायदेशीर पूर्णता आणि त्याचं हॉर्मोन थेरपी आणि समुपदेशन झालं असावं. त्यानंतर एक रिटर्न कन्सेंटमध्ये सगळं झाल्यानंतर ऑपरेशन केला जातो. ऑपरेशनच्या पहिले त्यांना बाकी काही आजार आहेत का हे तपासले जातात. हार्मोन थेरपी एक प्रकारचे स्टेरॉइड्स असतात, त्याच्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान जी अॅनेस्थेशियाची किंवा सुंगणीची धोका असतो किंवा रिस्क असते ती आपण व्यवस्थित कंट्रोल करतो, त्याला एक लिमिटमध्ये ठेवतो आणि व्यवस्थित शांततेत हे ऑपरेशन केले जाते. ऑपरेशन नंतर पेशंटच्या जीवनामध्ये जो काही बदल असतो तो एक सकारात्मक असतो, कारण आपण त्याला हॉर्मोन नंतर बघितलेलं असतं. मग त्यांची हॉर्मोनवरची जी डिपेंडन्सी असते आणि हे असते ती कमी होते आणि मग त्यांना व्यवस्थित सगळं करता येते. साधारणतः काही ऑपरेशन सोबत केल्या जातात किंवा त्याच्यामध्ये एक 3 ते 4 महिन्याचे अंतर ठेवून पण करता येते.
0: मग ऑपरेशन नंतर काही काळजी घ्यावी लागते?
1: ऑपरेशन नंतर साधारणतः काळजी म्हणजे काही त्यांना हॉर्मोन थेरपी बंद झालेली असते आणि बाकी व्यवस्थित टाके वगैरे भरून येणं, घाव लवकर ठीक होणं, याच्यासाठी जे प्रिकॉशन असतात 8-15 दिवसाच्या त्या घ्यावं लागतात. साधारणतः त्यांच्यानंतर त्यांना काही खूप फॉलोअप किंवा पथ्य पाळण्याची गरज नसते.
0: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये दोन मुख्य गोष्टी सांगितल्या, एक तर लिंगाची सर्जरी करण्यात येते आणि दुसरं म्हणजे स्तन लावण्यात येतात. मग या दोन्ही केसेसमध्ये फॉलोअप घ्यावा लागतो का डॉक्टरांचा?
1: हो, साधारणतः लिंग परिवर्तन झाल्यानंतर खूप असं आवश्यक नसते, कारण तो शरीरातनं काही भाग निघालेला असतो, पण तो जिथे इम्प्लांट टाकलेले असतात त्याच्यामध्ये कधी कधी इम्प्लांट हे सिलिकॉनचं बनलेलं असतं, तर बाह्य हातावरण असते. अगदी दुर्मिळ दृष्ट्या, अगदी रिअरली, क्वचितच ते इम्प्लांटमध्ये काही रिॲक्शन झाली किंवा ते फुटलं किंवा त्याच्यामध्ये काही झालं तर असं होऊ शकते. त्याच्यामुळे साधारणतः आम्ही त्यांना म्हणतो की दर 6 महिन्यातनं किंवा वर्षभरातनं एकदा आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावं.
0: हा हा, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते?
1: नाही, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर साधारणतः विशेष काळजीची आवश्यकता नसते, ते एक सामान्य आयुष्य जगू शकतात.
0: डॉक्टर, सर्जरी जी करण्यात येते त्यामध्ये काही वयाचं बंधन असतं का की इतक्या वर्षांचा व्यक्ती असेल तरच सर्जरी होईल असं काही?
1: वयाचं बंधन म्हणून असं नसते, पण साधारणतः त्यांची पूर्ण वाढ झालेली आहे, त्यांना व्यवस्थित हार्मोन थेरपी भेटलेली आहे आणि ते एक ज्याला आपण म्हणतो की प्रौढ आहेत, म्हणजे मोर दॅन 18-20 इयर्स अशा लोकांचं ऑपरेशन केलं जाते. साधारणतः त्याच्या पहिले ऑपरेशन नाही केलं जात, तोपर्यंत आपण त्यांना असेसमेंट करतो आणि समुपदेशन आणि हार्मोनल थेरपी देतो.
0: डॉक्टर, या विषयावर आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया.

0: डॉक्टर, याचा कालावधी किती असतो हार्मोन थेरपीचा?
1: साधारणतः एक वर्षपर्यंत देतो टप्प्याटप्प्याने. ते सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू होते, मग हळूहळू वाढवतात, त्याचे निरीक्षण नोंदवले जातात. आणि एक वर्षपर्यंत जर असं वाटत असेल की या हार्मोन थेरपीने त्यांना ती व्यवस्थित सूट झाली, त्यांनी ते सगळं व्यवस्थित बदल स्वीकार केलेला आहे आणि काही त्याच्यापासून अपाय नाही झाले, किंवा हे जर असेल आणि आता हे लक्षात आलं निष्कर्षाने की ही हार्मोन थेरपी त्यांना व्यवस्थित वाटते, म्हणजे त्यांचं जे लिंग बदल करण्याची इच्छा आहे ती संयुक्तिक आहे आणि प्रामाणिक आहे, तर ते जेव्हा जस्टिफाय होते त्याच्यानंतर एक वर्षाचा साधारणतः पिरियड असतो.
0: डॉक्टर, आपण सर्जरीबद्दल म्हणालात,

0: डॉक्टर, आपण सगळं जाणून घेतलं की किन्नर आपण कोणाला म्हणतो, ते जन्मतः असतात की नंतर लक्षण दिसून येतात, त्यामागे इलाज काय असतो, त्याचे वेगवेगळे टप्पे कुठले असतात, याबाबतीत आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर, आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नरांच्या नेमक्या आरोग्यविषयक तक्रारी कुठल्या कुठल्या असतात?
1: सर्वसाधारणतः त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जे काय सामान्य व्यक्तीला ज्या असतात तशाच असतात, परंतु त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असतो तो एक प्रकारचा भेद असतो, बुद्धिभेद ज्याला म्हणता येईल किंवा मनभेद. त्यांचं शरीर काहीतरी वेगळं असते आणि त्यांचं मन काहीतरी वेगळं असते आणि आपल्या मनाला शरीर अनुरूप नाही असं त्यांना नेहमी वाटत असते. त्याच्यामुळे ते थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. साधारणतः एका वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एखादा मुलगा असतो, पण त्याला असं नेहमी वाटते की तो मुलगी आहे. मग त्याला असं मुलीसारख्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे फ्रॉक घालणं, नाचणं, साधारणतः एक मुलगी जसं करते तसं करायचं आवडते, पण त्याचं बाकीचं त्याला एक व्यत्यय येतो की नाही करायचं नाही करायचं. तर हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा एक प्रश्न असतो जडणघडणीमधला, कारण त्यांचा मेंदू आणि त्यांचे विचार त्यांना सांगत असतात की नाही, तू अजून एक स्त्री आहे किंवा तू एक पुरुष नाहीये. आणि समाज किंवा बाकी पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे जो असतो तो त्याला एक पुरुष म्हणून असतो. कदाचित त्याच्या घरच्यांना, पालकांना, मित्रांना, शाळेमध्ये शिक्षकांना, ज्यांचा परिसर असतो त्यांना पण असंच वाटतं की हे असं काहीतरी वेगळं होत आहे. बाकी समस्या ज्या असतात सर्वसाधारण लोकांना ज्या असतात, सर्दी, खोकला, ताप वगैरे किंवा अन्य बिमारी, अपघातापर्यंत, ते सगळे सामान्य असू शकतात. पण त्यांच्या मन आणि शरीरामधला असलेला जो एक द्वंद्व असतो हा मात्र त्यांचा खूप वेगळा असतो. हा समजून घेणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं, यासाठी सगळ्यांना समजदारपणा असणं आणि असं असू शकते हे स्वीकार करणं हे खूप आवश्यक असते. हाच त्यांचा एक महत्वाचा आरोग्यविषयक समस्या ज्याला म्हणता येईल आपण अशी असते. आणि मग त्याच्यासाठी काय काय लागते ते आपण बघितलंय.
0: डॉक्टर, म्हणजे मानसिकरित्या आजार उत्पन्न होऊ शकतात असं आपल्याला म्हणावं लागेल?
1: हो हो, त्यांच्या मनामध्ये जे द्वंद्व असतात मानसिकता, हाच त्याच्या मागचा सगळ्यात मोठा गोष्ट असतो. आणि सगळ्या स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, अगदी कौटुंबिक स्तरावरती, मित्रपरिवार ते जिथे असतात त्या शाळा परिसरामध्ये, त्यांना कोणी समजून घेत नाही आणि मग त्याच्यामुळे त्याची एक चिडचिड असते, त्यांच्यामध्ये एक वैफल्य असते, एक नैराश्य असते, त्यांना जीवनामध्ये काही नाही असं वाटत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग त्यांच्या अभ्यासामध्ये, घरगुती कामामध्ये, कलाक्षेत्र, शिक्षण क्षेत्र जेथे कुठे ते असतात त्या सगळ्यामध्ये दिसून येते. त्याच्यामुळे हा जो विषय असतो हा अतिशय संवेदनशील आणि समजण्याचा असतो. कदाचित त्यांना कोणत्याही प्रकारची एखादी गोष्ट जबरदस्ती न करता समजून घेणं खूप महत्वाचं असतं. त्यांच्या भावना समजल्या, त्याचं मागचं कारण समजण्याचा प्रयत्न केला तर ते ठीक होते.
0: डॉक्टर, या समस्यांचं किंवा तक्रारींचं निवारण आपण कसं काय करू शकतो?
1: त्याच्यासाठी त्यांच्याशी एक संवाद करावा लागतो, त्यांना समजून घ्यावा लागतो आणि आपली पण एक वैचारिकता असावं की असं असू शकते असं आपल्याकडे बरंच वर्णन असते, तर आपण वाचायला पाहिजे, त्याच्याबद्दल समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना योग्य त्या डॉक्टरांकडे समुपदेशासाठी किंवा पुढच्या इलाजासाठी न्यायला पाहिजे. त्यांचं दुर्लक्ष न करता त्यांना स्वीकार करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.

0: डॉक्टर, यामध्ये नेमकी समाजाची भूमिका काय असायला हवी, काय वाटतं आपल्याला?
1: मला सर्वसाधारणत असं वाटतं की समाजामध्ये किन्नर ह्या विषयावरती एक असं असतं की त्यांना आपण नेहमी एक विनोदाचं स्थान केलेलं असतं किंवा निम्न लेखलेलं असतं, पण असं नाहीये. समाजात अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्या उच्च शिक्षित आहेत, आज सगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे येत आहेत, त्यांना स्वीकारायला पाहिजे, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायला पाहिजे. शिक्षणाच्या व्यवस्था असो किंवा बाकी पण असो, त्यांच्यामध्ये त्यांना एक समान संधी भेटली पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या न्यूनगंड नसावा आणि समाजाने तो बाळगू नये किंवा त्यांना असं हिनवू नये. दुसरी गोष्ट अशी असते की त्यांना एक टॉयलेटचा प्रश्न असतो, सार्वजनिक ठिकाणी त्यांनी कोणते टॉयलेट वापरावे. तर काही ठिकाणी असे टॉयलेट बनवण्यात येत आहे ट्रान्सजेंडर लोकांसाठी, ते आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता असं आहे की कायदेशीर मान्यतेनुसार आधार कार्डवर देखील ट्रान्सजेंडर हा नवीन शब्दप्रयोग यायला लागला आहे, त्याबद्दल कायदेशीर माहिती असणं आवश्यक आहे, अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि समाजामध्ये असे जे काही असतात त्यांना शाळा स्तरावरती, पालक स्तरावरती कसं कसं आपण मदत करू शकतो की लवकर पुढे आणू शकतो, ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे.
0: डॉक्टर, या सर्व गोष्टींमध्ये कुटुंबाची भूमिका नेमकी काय असायला हवी?

0: मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुटुंबाचीच असते, कारण असे लोक जेव्हा कुटुंबामध्ये असतात तर कुटुंबाने त्यांना जर का मदत केली, समजून घेतलं, सहकार्य भेटलं तर त्यांचं एक व्यवस्थित संगोपन चांगलं होईल, त्यांना एक व्यवस्थित इलाज करता येईल आणि त्यांच्या ज्या भावना आहेत ते समजून त्यांना जर आवश्यक वाटलं तर ते करता येईल. परंतु बऱ्याचदा असं होतं की समाजामध्ये एक मुलगा आहे तो असं स्त्रीसारखं काहीतरी करतो तर बऱ्याचदा त्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा वेगळा असतो आणि मग त्यातूनच ते घर सोडून जाण्याचे प्रकार होणे, टोळ्यामध्ये फिरणे, कुठेतरी उघड्यावरती किंवा आपण जे बघतो की रस्त्यावरती ते असतात आणि पैसे मागतात, प्रवासात दिसणं, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कुठेतरी त्यांना एक जवळपणा किंवा आपलेपणा नसतो आणि म्हणूनच ते आपल्या परिवारापासून दूर जातात आणि असं होते. तर परिवाराने त्यांना समजून घेणं, त्यांच्या मागचं त्यांचा दृष्टिकोन समजणं आणि त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून स्वीकार करणं, त्याचा व्यवस्थित इलाज करणं जे की सहज शक्य आहे ते करायला पाहिजे.
1: डॉक्टर सरतेशेवटी, जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल?
0: सरतेशेवटी मी सांगू शकतो की समाजामध्ये असे जर लोक असतील तर त्यांना आपल्या मायेचा हा प्रेम आवश्यक असते. त्यांचं एक चांगलं आपण समुपदेशन केलं, त्यांना समजून घेतलं तर ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील, त्यांचा जो द्वंद्व असतो तो दूर होईल आणि किन्नर म्हणून त्यांना एक विनोदाचं स्थान न देता आपण माध्यमांमधनं किंवा सामान्य जीवनामधनं त्यांच्याबद्दल असलेली जी एक पॉझिटिव्ह स्टोरी आहे, बरेच चांगल्या प्रवाहात येऊन चांगलं काम करतात आहे अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये, तर ते पुढे आणणं, त्याला प्रसिद्धी देणं आणि त्यांच्याबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलणं हे आवश्यक आहे.
1: डॉक्टर प्रणाम सदावर्ते, आपण इथे आलात आणि किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सीव्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा

अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वन विभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी पीव्ही कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँडमध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये

0: शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा. दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्य, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळे हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनलमधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ऍडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे. तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वडिनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स ही भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
0: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला.

0: त्यातून गुजरातमध्ये सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
1: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. युएईनं भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. युएईशी जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहे. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झालेत त्याच्यामध्ये भारतीय कापड चामडं दागिने ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमी कंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे एमएसएमई ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरीटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे ग्रीन हायड्रोजन त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं देखभाल असतं याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि आयटी प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. एमएसएमई आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म त्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमी कंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात एक रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि युएईचे अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
0: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
1: या दृष्टीने 2 बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यात

0: दरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास उट डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते, पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलास उट डाईक या धरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान अंशतः ढगाळलेलं राहील. हे होतं हवामान वृत्त. आणि आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन याविषयी डॉ आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो भारतीय शेतीचा कणा मानला जाणारा खरीप हंगाम जवळ येत आहे. बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आज पारंपरिक शेतीपुढे देखील मोठी आव्हाने उभी आहेत. आणि अशा काळात केवळ उत्पादन वाढवणं महत्वाचं नसून आपल्या जमिनीचा पोत टिकवून शाश्वत शेती करणं ही देखील काळाची गरज आहे. तसंच मंडळी जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्यावेळेस आपली लगबग सुरू होते ती खरीप हंगामाच्या पेरणीची. पण ही पेरणी फक्त बियाणे टाकण्यापुरतीच मर्यादित नसून ती आपल्या जमिनीचं आरोग्य आणि भविष्यातील नफा ठरवणारी पायरी देखील आहे. मंडळी खताचा समतोल वापर, बीज प्रक्रिया आणि पाण्याचं नियोजन यातूनच आपल्याला शाश्वत शेती ही साध्य करायची आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी ही आपल्याला नेमकी काय करायची आहे. तसं तर आता शेतकरी बंधू पूर्वतयारीत आहेतच, पण तरी देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला ही माहिती जाणून घ्यायची असेल आणि पुढचा हंगाम आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी पूर्वतयारी ही आपली अतिशय उत्तम असणं खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या आपल्या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून ही महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आता आपले बरेचसे शेतकरी हे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीकडे देखील लागलेले आहेत, पण शाश्वत जी आपल्याला शेती ही जी आपल्याला साध्य करायची आहे तर त्यासाठी सुरुवातीला शाश्वत शेती म्हणजे काय आणि त्याची संकल्पना आपल्याला थोडक्यात काय विशद करता येईल?
3: शाश्वत शेती म्हणजे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक संसाधनाचा पुरेपूर वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता जमिनीचे आरोग्य टिकविणारी, लागवड खर्चात बचत करणारी, जैव विविधता जोपासणारी, पिकांची उत्पादकता वाढवून टिकवून ठेवण्यावर भर देणारी आणि कुटुंबांच्या पोषणविषयक गरजा आणि मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करणाऱ्या शेतीला आपण शाश्वत शेती असं म्हणतो. तर तसं पाहिलं तर शेती व्यवसायाला जर पुनर्जीवन आणि नवसंजीवनी मिळवून द्यायची असेल तर एकात्मिक शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही. कारण शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणून त्यांचे जीवनमान उंचावणे जर करायचं असेल आपल्याला तर पीक पद्धती सोबत एखादा तरी कृषी पूरक व्यवसायाची जर सांगड घातली तरच आपल्याला शाश्वत उत्पादन हे मिळू शकते.
2: निश्चितच सर. आपल्या शेतीला पूरक व्यवसायांची जोड जर शेतकरी बांधवांनी दिली तर त्यामधून शाश्वत असं उत्पादन आपल्या शेतकरी बंधूंना मिळू शकेल. भारतीय शेतीपुढे खूप मोठी आव्हाने ही आता सध्या निर्माण झालेली आहेत. मग त्यामध्ये आपल्याला हवामान बदलाचा अभाव देखील आपल्याला म्हणता येईल आणि सोबतच ज्या काही समस्या आहेत त्या देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. तर त्यातील जे काही आव्हाने आणि समस्या आहेत ह्या नेमक्या कोणत्या आहेत?
3: आपण म्हणला त्यानुसार हवामान बदल ही फार मोठी समस्या आहे. जागतिक तापमान वाढ त्यामुळेच होत आहे. दुष्काळ आहे, नापीक कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी, गारपीट, अपुरा पाऊस, दरडोई कमी होत चाललेली जमीन धारणा, जमीनचं क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरडव क्षेत्राचं प्रमाण हे जास्त आहे. ओलिताचं क्षेत्र फक्त 16-18% प्रमाणातच आहे. जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर पाहिलं तर ते फक्त 0.5% आहे, म्हणजे कमी कमी होत चाललेलं आहे. तसंच चारा, पाणी, मजुरांची टंचाई, लागवडीचा खर्च हा वाढत आहे. त्यामुळे आपल्याला जे निव्वळ उत्पन्न जे आहे

नमस्कार मंडळी, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 एक अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026

0: ते कमी मिळत आहे. त्याचबरोबर संतुलित अन्न नसल्याने कुपोषण समस्या वाढत आहे. प्रदूषण, ऊर्जेची समस्या, वाढती लोकसंख्या, त्याला लागणारा अन्नधान्याची गरज हे सुद्धा वाढत आहे. पिकांची उत्पादकता, सर्वच पिकांची जवळपास कमी आहे आपल्या भागामध्ये. अस्थिर बाजारभाव आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. इत्यादी आव्हाने आणि समस्या आहे शेतकऱ्यांपुढे भेडसावत आहेत.
1: निश्चितच ज्या काही समस्या तुम्ही सर आता सांगितल्या की त्या समस्येचा सामना देखील आपल्या शेतकरी बंधूंना करावा लागत आहे. आणि तरी देखील आपले शेतकरी बंधू न खचता हा अन्नपूर्णेचा रथ ते पुढे पुढे नेत असतात. आता ऊन वारा पाऊस हे संकट आता त्यांच्या समोर उभेच आहेत. हा जर विचार केला तर या वर्षीचा जो काही मे महिना आहे हवामानाचा अंदाज कसा राहील बरे सर?
0: हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मे महिन्यात देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांची शक्यता असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरणार आहे. त्याचबरोबर विदर्भ व मराठवाड्यात उन्हाचा ताप जाणवणार असल्याचे असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. राज्याच्या बहुतांश भागामध्ये सरासरीच्या तुलनेत किंवा काही भागामध्ये अधिक पाऊसमानाची शक्यता वर्तवली गेली आहे. आणि प्राथमिक अंदाजानुसार मान्सूनचं जे आगमन जे आहे ते 14 ते 20 मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचे संकेत आहेत. यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव असल्याने पाऊसमान 92% प्लस मायनस 5% अनुमान सांगितले गेले आहे. तर आणखी जास्त सविस्तर आपल्याला मेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जास्त आपल्याला किंवा हवामानाचा अंदाज जास्त चांगल्या प्रकारे वर्तविला जाईल.
1: तर सर म्हणजे वारंवार आपल्या विद्यापीठाकडनं आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत हवामानाचा अंदाज हा दर आठवड्याला आपण सांगत असतो आणि त्यानुसार मग आपल्या शेतकरी बंधूंना पुढचं नियोजन काय करायचं आहे हे देखील त्यांना कळत असतं. ज्या प्रकारे अंदाज येईल त्या त्या प्रकारे आपण ही ती आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत निश्चितच आपण पोहोचवणार आहोत. सर आता तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की आपली शेती शाश्वत आपल्याला करायची असेल तर त्यासाठी एकात्मिक शेती पद्धती ही देखील शेतकरी बांधवांना करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच दृष्टिकोनातून ही शेती शाश्वत करायची असेल तर त्यासाठी जो कानमंत्र आहे तो शेतकऱ्यांना काय द्याल तुम्ही?
0: शाश्वत शेती उत्पादनाची गुरुकिल्ली ही 3 सूत्रावर आधारित आहे. त्यामध्ये पहिलं सूत्र म्हणजे नियोजन, व्यवस्थापन, मॅनेजरियल स्किल समजा, आणि तिसरं म्हणजे सिंहावलोकन. आता हे 3 सूत्र जे आहे ते शेती व्यवसाय असो, तुमचा कोणता उद्योगधंदा असो, नोकरी असो किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 3 सूत्रीचा अवलंब आपण करू शकतो.
1: आणि ह्या 3 सूत्रीचा अवलंब करूनच आपल्याला आपली शेती ही शाश्वत करायची आहे. तसं आता शेतीच्या नियोजनामध्ये कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत की त्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हव्यात?
0: शेतीचे नियोजन म्हणजे थोडक्यामध्ये भविष्यातील कार्यक्रमाची रूपरेषा असून त्यामुळे भविष्यातील विकासाबाबतचा अंदाज यामध्ये बांधला जातो. प्रामुख्याने शेतकऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग विविध उत्पादनाच्या बाबींसाठी कशा प्रकारे करावा याची सुस्पष्ट आखणी किंवा आराखडा म्हणजे शेतीचे नियोजन होय. उपलब्ध असणारे आपल्याकडे जे साधनं आहेत त्याच्यामध्ये जसं की जमीन आहे, पाणी, मजूर, भांडवल, बैलजोडी, खते, बियाणे, कीटकनाशके यांचा कार्यक्षमतेने वापर केला तर उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. आणि नियोजन केल्यामुळे काय होईल की वेळेची बचत होईल, ऐनवेळेला आपल्याला धावपळ होणार नाही आणि अनावश्यक आणि अवाजवी जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल. आणि सुरुवातीलाच एखाद्या पिकाचा अंदाजित खर्च आणि त्यापासून मिळणारे अंदाजे उत्पन्न याची जर आपल्याला पूर्वकल्पना आली तर त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल. जोखीम पत्करण्याची क्षमता सुद्धा आपली वाढते. आणि नियोजनासोबतच हवामानाचा अंदाज, बाजारातील चढ उतार, मागणी व पुरवठा इत्यादी गोष्टींचे ज्ञान असणे शेती व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी आवश्यक आहे.
1: निश्चितच सर, शेतीचं व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे नेमकं शेतकरी बांधवांनी कसं करावं?
0: शेतीचे व्यवस्थापन करीत असताना वेळेवर कामे करणे फार महत्वाचं आहे.
1: खरंच
0: प्रत्येक काम वेळेवर केले तरच त्यापासून आपल्याला फायदा मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच तयारी करावी लागते. आता उदाहरण द्यायचं झालं तर पेरणी करायची म्हणलं की लगेच आपण तिफन घेऊन गेलं की लगेच पेरणी करता येत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्व मशागत आणि इतर सर्व कामे केल्यानंतरच आपल्याला पेरणी करता येते. एखादा निर्णय घेताना सर्वांचे म्हणणे विचारात घेऊनच निर्णय घ्यायला पाहिजे. विशेष

0: गुणवत्ता निर्णय प्रक्रियेमध्ये पिकांची निवड, जाती इत्यादी बाबत सर्व कुटुंबाचा सहभाग असायला पाहिजे. अनुभवी शेतकऱ्यांचा आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपण ते निवडायला पाहिजे. आणि व्यवस्थापन कौशल्यामध्ये म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, मजुरांचं व्यवस्थापन, निविष्ठाचे व्यवस्थापन, त्याचबरोबर साधने आपल्याकडे जी आहेत त्याचे व्यवस्थापन, नंतर पैशाचं व्यवस्थापन, स्वतःचं व्यवस्थापन आणि कुटुंबाचं व्यवस्थापन इत्यादी सर्व घटक यामध्ये येत असतात. त्यानुसार आपण हे व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि सिंहावलोकनच्या बाबतीमध्ये आपण विचारलं तर मागील वर्षी झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि चुकांची पुनरावृत्ती जर टळली तर शेती व्यवसायामध्ये फार लवकर सकारात्मक बदल दिसून येतील. शेतकऱ्यांनी शेती करीत असताना पिकांच्या लागवडीच्या खर्चाचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला नेमके कोणते पीक फायदेशीर आहे ते समजत नाही आणि वारंवार तेच आपण पीक घेतल्याने काय होतं, शेती ही तोट्यामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाला किती खर्च लागला, उत्पादन किती निघाले, पर्जन्यमानाच्या नोंदी, कोणता वाहन आपण वापरला, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कसा होता इत्यादी सर्व माहिती आपण डायरीमध्ये लिहून ठेवायला पाहिजे. शेतीचा उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी शेतीचा हिशोब ठेवणं फार महत्वाचं आहे. बरेचसे शेतकरी शेतीचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला फायदेशीर पिके कळत नाहीत. मग फायदेशीर पिके आपण पुढील वर्षी तेच पीक घेऊ शकतो आणि तोट्यामध्ये येणारे पिके आपण बाजूला ठेवू शकतो. दुष्काळी परिस्थितीत किंवा दीर्घकालीन पावसाचा जर खंड पडला तर कोणते वाहन चांगले येते याची माहिती सुद्धा आपल्याला त्यापासून मिळू शकते आणि पुढील संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येते.
1: निश्चितच.
0: त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काटेकोर शेतीचा म्हणजे ज्याला आपण प्रेसिजन फार्मिंग असं म्हणतो अवलंब करायला पाहिजे. म्हणजे शेती व्यवसायामध्ये निविष्ठांचा वापर करीत असताना योग्य वेळी योग्य त्या मात्रेत आणि योग्य त्या ठिकाणीच बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, पाणी दिल्या गेले तर त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. तसंच ते इतर ठिकाणी दिल्या गेल्यामुळं अपव्यय पण होतो किंवा नुकसान पण होतं आणि अनावश्यक खर्च सुद्धा आपला वाढतो. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे सूत्र जर आपण शेती व्यवसायामध्ये जर वापरले तर निश्चितच आपले शेतीचं उत्पादन हे वाढणार आहे.
1: निश्चितच सर. म्हणजे अतिशय ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाचं नियोजन करत असताना लक्षात ठेवायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलं आणि नेमकं आपण सिंहावलोकन देखील कशा पद्धतीने करायला पाहिजे, नियोजन आपलं कसं असायला पाहिजे आणि सुरुवातीपासूनच जर नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करत गेलो तर निश्चितच आपल्याला या माध्यमातून उत्पादनात वाढ आपली होईल, नाही का सर?
0: हो.
1: शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाची पेरणी करत असताना कोणती योग्य वेळ साधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात?
0: पेरणी योग्य पाऊस होताच म्हणजे जून महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस वापसा आल्याबरोबर आपण पेरणी करायला हरकत नाही. त्याच्या अगोदर थोडा पाऊस जरी पडला तर लगेच आपण पेरणी करायला घाई करू नये. त्याचबरोबर घरचं बियाणं जर आपण वापरणार असाल तर काही पिकांची आपण धूळ पेरणी करू शकतो हवामान अंदाजाच्या घेऊन. आणि घरचं बियाणं जर वापरणार असाल तर मग बीज प्रक्रिया अवश्य करावी, रायझोबियम, पीएसबी किंवा एझोटोबॅक्टर त्या त्या पिकांच्या ह्याच्यानुसार. आणि खताची मात्रा ही पेरूनच द्यायला पाहिजे, शिफारशीप्रमाणे पेरूनच द्यायला पाहिजे. तणनाशकाचा वापर हा म्हणजे जर आपण प्री इमर्जन्स ज्याला म्हणतो आपण उगवणीपूर्वी जर आपल्याला करायचं असेल तर पेरणीनंतर लगेच 2 ते 3 दिवसांमध्ये करायला पाहिजे. म्हणजे पिकांच्या उगवणीवर परिणाम होणार नाही. पेरणी ही उताराला आडवी करायला पाहिजे. शक्यतो पूर्व पश्चिम दिशा निवडावी म्हणजे खरीपासाठी. आणि सोयाबीनची आणि इतर पिकांची पेरणी आपण बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने करावी, आंतरपीक घ्यावे. त्याचबरोबर सभोवताली 1 किंवा 2 सापळा पिके आपण घेऊ शकतो जेणेकरून किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा आटोक्यात येईल. उदाहरणार्थ मका, एरंडी, भेंडी, चवळी किंवा झेंडू या 1 किंवा 2 पिकांच्या काही ओळी आपण सभोवताली जर पेरल्या तर संभाव्य किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा कमी व्हायला मदत होणार आहे.
1: निश्चितच. म्हणजे वारंवार सर आपण शेतकरी बंधूंच्या कानावर टाकत असतो की पेरणी करण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टींवर शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवायला हवं, नाही का? सोबतच सर आता खरीप हंगाम जो आता येणार आहे तर त्या खरीप हंगामामध्ये पिकांची निवड देखील खूप महत्वाची आहे की त्या माध्यमातून त्यांचं उत्पादन हे त्यांना शाश्वत करता येईल. तर त्यासाठी काय माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना सांगाल?
0: येत्या खरीप हंगामासाठी पिके निवडत असताना जमिनीचा प्रकार कोणता आहे,

0: हवामान, बाजारभाव, भांडवल आणि साधन सामुग्री आपल्याकडे कोणकोणती आहे या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. एकाच पिकावर जास्त क्षेत्र घेण्यापेक्षा, सोयाबीन किंवा कापूस एकच पीक घेण्यापेक्षा, शेतकऱ्यांनी जर 3 ते 4 पिके जर घेतली थोड्या थोड्या क्षेत्रावर, तर संभाव्य जो धोका आहे आपल्याला तो टाळता येईल. तर उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याकडे 4 एकर शेती आहे, तर 1 एकर मध्ये मूग किंवा उडीद घ्यावे. पिकं निवडताना हे विविध कालावधीचे असायला पाहिजे. म्हणजे हे मूग घेतला आपण तर 65 ते 70 दिवसामध्ये तयार होतो. मधुमका 2 एकर मध्ये मधुमका आणि काही भाजीपाला घ्या, तर मधुमका हे 75 ते 80 दिवसामध्ये तयार होते. भाजीपाल्याला 1.5 महिना, कोथिंबीर सारखे जर छोटं घेतलं पीक आपण तर 45-50 दिवसापासून सुरू होतं. त्याच्यानंतर 3 एकर मध्ये आपण सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक घेऊ शकतो. आणि 4 एकर मध्ये आपण बीटी कापूस आणि तूर हे आंतरपीक जर घेतलं, तर अशा प्रकारे म्हणजे विविध कालावधीमध्ये येणारे पिकं जर आपण घेतले तर मध्ये पावसाचा जर कुठं खंड पडला तर त्यामुळं एकाच पिका जर घेतला आपण तर ते पूर्णच पिकाचं नुकसान होईल. परंतु इथं तसं होणार नाही. आपण 3 ते 4 पिकं घेतल्यामुळं जर समजा पावसाचा खंड 1 महिन्याने जर पडला तर ते मूग तरी आपल्या हाती येईल. मधुमक्का असे वेगवेगळ्या कालावधीचे पिकं घेतल्यामुळे आपण पावसाच्या लहरीपणावरती सुद्धा या ठिकाणी आपण मात करू शकतो. अशा प्रकारे जर आपण खरीप हंगामामध्ये पिकांची जर निवड केली तर निश्चितच आपलं शाश्वत उत्पादन मिळणार आहे आणि जो धोका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल.
1: खरंच आहे सर. आता उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना जर आपल्याला साकारायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचं जीवनमान देखील उंचावेल.
0: की शेतकऱ्यांना जर शाश्वत उत्पादन आणि आर्थिक नफा जर मिळवायचा असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की पीक पद्धती सोबत कृषीपूरक व्यवसायाची सांगड घातलीच गेल्या पाहिजे. म्हणजे शेती तिथे जोडधंदा हा कन्सेप्ट हा असायलाच पाहिजे, तरच आपल्याला उत्पादनामध्ये शाश्वतता येणार आहे. आता कृषीपूरक व्यवसायामध्ये आपल्या गरजेनुसार किंवा भांडवलानुसार आपण निवडू शकतो. त्यात सर्वात 5-6 जे उद्योगधंदे जे चांगले आहेत त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालनला खर्च कमी लागणार आहे, फूल शेती आपल्याकडे जर समजा सिटी जवळ असेल तर फूल सिटी सारखा चांगला पर्याय आहे, रेशीम उद्योग आहे, कुक्कुटपालन, कृषी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, अशा प्रकारे आपल्याला जे योग्य वाटतो किंवा आपल्याकडे जे कच्चा माल जसा आहे त्याप्रमाणे जर आपण एखादा पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा जर निवडला तर त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन जे मिळणार आहे. त्याचबरोबर शेत तेथे शेततळे जशी ही संकल्पना आहे त्यानुसारच शेत तेथे जोडधंदा पण आवश्यक आहे. शेततळ जर असेल आपलं घेतले तर त्या ठिकाणी आपण मत्स्यपालन सुरू करू शकतो. भूजल साठा वाढवणं ही काळाची गरज आहे. मूलस्थानी मृद व जलसंधारणाची कामे हाती घ्यायला पाहिजे. विहीर फेरभरण, कूप नदीका पुनर्भरण, पिकांना मोकाट पद्धतीने पाणी न देता आपण ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करायला पाहिजे. आता आपल्याला कल्पना असेल की शेततळ्यामध्ये जवळपास 35% पाण्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजे पाणी हे बाष्पीभवनाद्वारे उडून जातं. त्यावर जर आपण सोलर पॅनल बसवलं तर पाण्याचा होणारा अपव्यय टाळणार आहे आणि लोड शेडिंगचा जो प्रश्न आहे तो सुद्धा कायमचा सुटणार आहे. तसेच शेतामध्ये बोर जवळ आपण सोलर कृषी पंप बसवायला हरकत नाही. गट शेती किंवा करार पद्धतीच्या सहाय्याने आपण शेती करून लागवडीचा खर्च हा कमी करता येतो. सेडनेट आधारित सेंद्रिय भाजीपाला जर आपण घेतला किंवा फुल शेती केली तर हवामान बदलामुळे उदाहरणात गारपीट किंवा दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा धुके मध्येच येतं तर यापासून होणारं नुकसान हे टाळता येणार आहे आपल्याला. काही क्षेत्र आपण जर समजा सेडनेटवर सेंद्रिय भाजीपाला घेतला तर यापासून आपल्याला बचाव करता येणार नैसर्गिक आपत्तीपासून. महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणजे शिलाई मशीन, पापड उद्योग, लोणचे म्हणा, अगरबत्ती, मेणबत्ती तयार करणे, हळद, मिरची कांड, पिठाची गिरणी, अशा प्रकारे जर छोटे छोटे कुटीर उद्योगाचं जर त्यांना आपण स्वावलंबी बनवलं तर त्यापासून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी उत्पादन मिळणार आहे. तर मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरण त्याद्वारे शेती करायला पाहिजे. जसं आता आपल्याकडे कस्टम हायरिंग सेंटर झालेले आहेत, म्हणजे भाडे तत्वावर आपण ट्रॅक्टर कृषी अवजारे घेऊन सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. पीक विमा अवश्य काढायला पाहिजे, जी जोखीम

0: म्हणजे आहे नुकसान जे होणार आहे ते पीक विम्यामुळे आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर बाजारभाव कमी असेल तर धान्य आपण शासकीय गोदामात किंवा वखार महामंडळामध्ये साठवलं आणि जेव्हा भाव चांगला येईल त्यावेळेस जर विकलं तर आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगला नफा मिळणार आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं किंवा हे सूत्र जर अवलंबिली तर उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी व्हायला फार काळ लागणार नाही.
1: खरंच आहे सर. आणि ही संकल्पना जर आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची असेल तर त्यासाठी आता जे तुम्ही उपाय सांगितले की अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जे छोटे छोटे कुटीर उद्योग आहेत, शेतीपूरक उद्योग आहे, याचा उपयोग जर शेतकरी बांधवांनी करून घेतला तर त्यांचं उत्पन्न हे शाश्वत होण्यासाठी अजून छान असा मार्ग त्यांना मिळेल. तर सर, शेवटी सारांश रूपात शेतकऱ्यांना येणारा जो खरीप हंगाम आहे तर तो यशस्वी होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तसं पाहिलं तर मानवी जीवन आपण हे जर बघितलं तर हे जसं जन म्हणजे हे लोकसंख्या आली तसं पाच जवळ अवलंबून आहे. म्हणजे कसं जमीन, जंगल, जल, जनावरे आणि जैवविविधता म्हणजे वनस्पती सर्व हे पाच घटक जे आहेत याच्यामध्ये समतोल साधणं फार महत्वाचं आहे. आणि समतोल साधून संतुलन आणि त्याचं संवर्धन करणं हे सुद्धा फार महत्वाचं. चारोळी एक आठवते की शेवटी या खरीप हंगामासाठी थेंब थेंब पाण्याचा आडवा, धरणी मातेचा भूजल साठा वाढवा, कण कण मातीचा थोपवा, जमिनीची होणारी धूप थांबवा, शेतात व पडीक जमिनीत वृक्ष लावा, हवामान बदलाचे दुष्परिणाम थोपवा, एकात्मिक शेती पद्धती आपल्या शेतात राबवा आणि आपले जीवन सुखी एवं समृद्ध बनवा. अशा प्रकारे हे आपण आपल्या या खरीपाचं या हंगामासाठी जर तयारी चांगली केली तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की शेती तिथे जोडधंदा असल्याशिवाय आपली शेती आपल्याला परवडणार नाही किंवा शाश्वत होणार नाही. निसर्गाकडे चला हा सुद्धा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. पर्यावरणाचा ऱ्हास नाही होणार किंवा निसर्गाला उरबाडू नका अशा प्रकारचे जर आपण टाळलं तर आज जे होणार हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे याचे संभाव्य दुष्परिणाम सुद्धा आपल्याला टाळता येतील. निसर्गाकडे जसं परोपकाराची भावना आहे, तो जसा दातृत्वाची भावना आहे, तशा प्रकारे जसं आपल्याला निसर्ग सर्व काही देतो त्यानुसार आपण आपल्या भविष्यातील किंवा भावी पिढीला जर आपण काही अशाच प्रकारचं परोपकार वरती जर अवलंबिली तर त्यापासून निश्चितच भावी पिढींचं सुद्धा चांगलं होणार आहे. अशा प्रकारे जर आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारे जर नियोजन, व्यवस्थापन आणि सिंहावलोकन या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर येणारा हा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना निश्चितच चांगला जाणार आहे. शेवटी सर्व शेतकरी बंधू येणारा खरीप हंगामाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
1: अगदी सर. जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे, कवितेच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना जो संदेश दिलाय की पावसाचं पाणी अडवणं असेल, जमिनीची सुपीकता जपणं आणि हवामानानुसार आपल्या पिकाची निवड करणं, ह्या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला ही शाश्वत शेती ही आपल्याला करता येईल आणि खरीप हंगामाचं अगदी चांगल्या प्रकारे पूर्व मशागतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी छान अशी तयारी केली आणि तुम्ही जे छोट्या छोट्या मुद्द्यांच्या मार्फत प्रत्येक शेतकरी बांधवांना जागृत केलेलं आहे की कशा प्रकारे जर आपण कामाचं नियोजन व्यवस्थित असेल तर आपला येणारा हंगाम आहे खरीप हंगाम हा यशस्वी जाईल आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून चांगली अशी आर्थिक समृद्धी देखील येईल. सोबतच कृषीपूरक व्यवसायांची साथ जर शेतकरी बांधवांनी निवडली तर त्या माध्यमातून देखील आपल्याला उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही जी संकल्पना आपल्याला प्रत्येकाला साकार करायची आहे त्यासाठी देखील खूप अशी मदत होईल. सर, आजच्या कार्यक्रमात आपण महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कार्ले, प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी. 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक online.com.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
7: आत्मा मालिक ये.
8: टाइगर अकमान.
9: हाँ.
8: आज उशीर का झाला?
9: आओ, पाण्याची वाट पाहत बसली होती. 2 दिवस झालं आलं नाही पाणी.
8: रखमा, मी काल तुला रागवले ना.
9: वय
8: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून. तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
9: भाई, तुमच्या हौदात तर लई पाणी हाय.
8: हेच म्हणाली होतीस ना?
9: वय की.
8: अगं, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना.
9: वय बाई, खरं हाय तुमचं. आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरीन.
8: कळलं ना?
9: होय बाई.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 8:05 राष्ट्रीय बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए

0: हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं।
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं। मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं। द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत। तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे। याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000पेक्षा जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल। विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे। गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं। ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले। ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून

आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन दोन डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वनअधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संतोष तिवासकरांनी सहकार्यांनी गायलेली लोकगीतं श्रोते आपण ऐकलीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया छाया वानखेडे यांना.

शुभदा देशपांडे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोतेहो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, त्यानंतर ठीक 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि भेटूया रात्री 10 वाजता नादब्रह्म कार्यक्रम ऐकण्यासाठी. आजचा नादब्रह्म ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे आणि पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकता येणार आहे. तेव्हा भेटूया 10 वाजता. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित हरिप्रसाद चौरसे यांचं बासरीवादन राग मिश्र खमाज, त्यांना तबलासाद मदन मिश्रा यांची, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: Peggy and Secretary of State of the United States Marco Rubio are arriving in New Delhi to participate in the meeting. The Ministry of External Affairs said, in keeping with Quad vision for a free and open Indo-Pacific, the ministers will build on discussions held in Washington, D.C. on 1st July last year. In IPL cricket, Sunrisers Hyderabad have set a target of 256 runs for Royal Challengers Bengaluru in Hyderabad. And that is the end of this news bulletin.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्स, तसंच FM 103.6 मेगा हर्ट्स आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. रात्रीचे 11:15 होत आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पहिल्या सभेत उद्या सकाळी 5:50. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण रात्रभर अखंडितपणे ऐकू शकाल. तेव्हा शुभरात्री. जय हिंद.